ভাসিনী সুমধুর ভা।

0: वंदे मातरम
1: वंदे मातरम सुजला सुफला।

श्रोते हो सुप्रभात आणि नमस्कार. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948 14 जुलै 2026. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 5:56 झालेले आहेत. प्रसारणाच्या आरंभी सर्व श्रोत्यांचं स्वागत. प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीनं करत आहोत.

श्रोतेहो, श्री सुक्त आपण ऐकलत. स्वर होता देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांचा. श्रोतेहो, यानंतर पी सावळाराम यांची भोपाळी ऐकूयात. स्वर गायिका आशा भोसले यांचा आहे, तर संगीत वसंत प्रभू यांनी दिलेलं आहे.

वसंत प्रभू यांचं संगीत असलेली पी सावळाराम यांची भूपाळी आपण ऐकलीत. स्वर आशा भोसले यांचा होता. श्रोतो, आता संजय नाडकर्णी यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना आता ऐकूयात. संगीताची सोबत नंदू हनोप यांची आहे.

पारंपरिक भक्ती रचना आपण ऐकलीत संजय नाडकर्णी यांच्या आवाजात. संगीत नंदू होनप यांचं होतं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात 102.9 मेगाहर्ट्स वरून. आता कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर, संत नामदेव महाराजांच्या रचनेसाठी संगीत निर्देशन राम फाटक यांचं आहे.

स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांना आपण ऐकलत संत नामदेव महाराजांच्या रचनेसाठी. संगीत राम फाटक यांचं होतं. श्रोते हो, यानंतर संत तुकाराम महाराजांचा अभंग गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायला आहे. संगीतकार आहेत

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. स्वर लता मंगेशकर यांचा होता, तर संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आकाशवाणीच्या बीड केंद्राहून आपण घेत आहात. आता हिंदी भक्ती रचना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये, गीत रचना श्याम अनुरागी यांची आहे.

हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. रचना श्याम अनुरागी यांची होती आणि स्वर अनुराधा पोडवाल यांनी दिला होता. श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीतरचनेनं करत आहोत. स्वर लता मंगेशकर, मीना खाडीलकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आहे. रचना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आहे आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं आहे.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत असलेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची देशभक्तीपर रचना लता मंगेशकर, मीना खडीलकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत. आणि या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात तणनाशके आणि त्याचे प्रकार याविषयीची संकलित माहिती संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं आहे.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रणासाठी जे रासायनिक पदार्थ वापरतात त्यांना तणनाशके असं म्हणतात. तणनाशके हे तणांची वाढ थांबवतात किंवा त्यांचा विशिष्ट भाग किंवा त्यांना समूळ नष्ट करतात. तणनाशकांचे प्रकार असे आहेत. तणनाशकांचे त्यांच्या वापरानुसार प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, त्यामध्ये निवडक तणनाशके. निवडक प्रकारची तणनाशके मुख्य पिकास कोणत्याही प्रकारची इजा न करता केवळ तणांचे नियंत्रण करतात, म्हणजेच केवळ विशिष्ट वनस्पतीचेच त्यातही ठराविक किंवा बहुविध तणांचे नियंत्रण करतात. उदाहरणामध्ये 2,4-D पीक उगवणीनंतर अशा प्रकारची तणनाशके

0: वापरली जातात. त्यानंतर बिननिवडक तणनाशके. ज्या प्रकारच्या तणनाशकाकडून पीक आणि तण असा फरक न करता सर्वच वनस्पतीचे प्रकार नष्ट केले जातात त्यांना बिननिवडक तणनाशके असे म्हणतात. उदाहरणार्थ ग्लायफोसेट. तणनाशके लागू पडण्याच्या प्रकारानुसार त्यांचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशके, आंतरप्रवाही तणनाशके आणि जमीन तणमुक्त करणारी तणनाशके. याच्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशके, या तणनाशकांचे रसायन वनस्पतीच्या ज्या भागावर पडते केवळ तो भाग नष्ट होतो. म्हणजेच वनस्पतीच्या ज्या भागांचा स्पर्श तणनाशकाशी येतो फक्त तोच भाग त्यांच्याकडून नष्ट होतो. ह्या प्रकारचे तणनाशके वार्षिक किंवा द्विवार्षिक तणांना मारक ठरतात. बहुवार्षिक तणांच्या न मेलेल्या भागापासून नवीन वाढ होत असल्यामुळे त्यांच्यावर स्पर्शजन्य तणनाशकांचा परिणाम होत नाही, कारण त्यांच्या खोल जाणाऱ्या मुळापर्यंत ही तणनाशके पोचू शकत नाहीत. उदाहरणामध्ये पॅराकॉट. आंतरप्रवाही तणनाशके. ही तणनाशके तणांच्या सर्व भागावर परिणामकारक असून पानातून किंवा मुळाकडून ही तणनाशके शोषल्यानंतर इतर भागाकडे त्यांचे स्थलांतर होते, त्यामुळे संपूर्ण तण नष्ट करता येते. खोलवर मुळे असणाऱ्या बहुवार्षिक तणासाठी ही तणनाशके उपयुक्त ठरतात. उदाहरणामध्ये ग्लायफोसेट आंतरप्रवाही तणनाशके. उदाहरणार्थ 2,4-D किंवा बिननिवडक ग्लायफोसेट असे दोन प्रकारचे असतात. त्यानंतर जमीन तणमुक्त करणारी तणनाशके. जमिनीतून द्यावयाची वायुरूप तणनाशके आणि तणबीज अथवा तणांच्या रोपट्याचे तात्पुरते किंवा कायमचे उच्चाटन करण्यासाठी वापरावयाच्या तणनाशकांचा समावेश होतो. यामध्ये निवडक आणि बिननिवडक असे दोनही प्रकार आहेत. उदाहरणामध्ये मिथिल ब्रोमाइड. तणनाशकांच्या वापरण्याच्या वेळेनुसार काही प्रकार पडतात. त्यामध्ये पीक पेरण्यापूर्वी वापरायची तणनाशके. ही तणनाशके जमिनीची पूर्वतयारी झाल्यानंतर परंतु पेरणीपूर्वी वापरली जातात. फ्लू कॉलॅरिन. यानंतर तण उगवण्यापूर्वी वापरवायची तणनाशके. ही तणनाशके पीक पेरणी केल्यानंतर परंतु तण आणि पिकाची उगवण होण्यापूर्वी वापरली जातात. पेंडीमिथिलीन. तण आणि पीक उगवण्यानंतर वापरवायची तणनाशके. ही तणनाशके पीक उगवून आल्यानंतर वापरली जातात. त्यावेळी पीक काही इंच असेल किंवा काही त्याची वाढ झालेली असेल तसेच ही तणनाशके तणांची जोमदार वाढ असताना वापरावीत. या पद्धतीने तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर काळजीपूर्वक करावा. यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्था आणि द्यावयाच्या तणनाशकांचे प्रमाण याची माहिती असणे आवश्यक आहे.
1: कृषीवाणी हा दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या बीड केंद्राहून ऐकलात. आज या कार्यक्रमात तणनाशके आणि त्याचे प्रकार याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं होतं. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्राहून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत आणि आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे.

0: सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गचकर्ण आजार आहे. हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, दोन दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ऍग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, दोन टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ऍग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी दोन टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करावा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रवाहित होतात. हिरव्यागार

0: सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते. कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुका मेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावी. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे. जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले, धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुप बरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी.
1: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 6:55 झाले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य। मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा। सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग,
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
1: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव। सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर, नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड। ऍडमिशन्स ओपन। कॉल 87-88-79-36-91। सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन।
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95-95-24-25-59।
5: जाहिरात संदेश आपण ऐकलेत श्रोते हो। यानंतर आमच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांविषयी। श्रोते हो, सकाळी 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 10 हॅलो गीतमाला हा हिंदी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम, 10:30 आरोग्य मंत्र या कार्यक्रमात पावसाळ्यात कान, नाक आणि घशाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सचिन चोले यांची दिनेश प्रसाद माकरिया यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 11 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल। आणि सायंकाळी 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी। श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांवर एक ठळक नजर। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। श्रोते हो, आता सकाळचे 7 वाजले आहेत। नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत।

नमस्कार बीड। आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपणा सर्वांचं स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बीडमधील 40 शेतकरी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी गुजरातला रवाना। संत मुक्ताई यांची पालखी बीडमधून मार्गस्थ। बीडमध्ये रंगला आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा। बीड पोलीस दलाच्या DPI प्रणालीची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी। नाथांच्या पालखीतील वारकऱ्यांची शिरूर येथे चरणसेवा आणि अंबाजोगाईमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आषाढी वारीनिमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती। आता सविस्तर घडामोडी। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा बीड यंत्रणे

मार्फत विविध शेतकरी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आत्मा योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादन, जनावरांचे आरोग्य, गोठा व्यवस्थापन आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था आनंद गुजरात येथे पार पडत आहे. याकरिता जिल्ह्यातील 40 शेतकरी सहभागी झाले आहेत. मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताई यांची पालखी गत 2 दिवस बीड मुक्कामी होती. सोमवारी सकाळी ही पालखी बीड शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. बीड शहरातील बिंदुसरा नदीकाठी मुक्ताई यांचे आजोबा गोविंद पंत यांची समाधी आहे. या समाधीच्या ठिकाणी मुक्ताई यांच्या पादुका नेण्यात आल्या. आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा या ठिकाणी पार पडला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड पोलीस दलाच्या वतीने डीप आय ही AI वर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यापासून ते दोषारोप पत्र दाखल करण्यापर्यंत सर्व कामे गतीने आणि अधिक अचूकपणे करता येणार आहेत. ही प्रणाली राज्यस्तरावर वापरता येऊ शकते का याबाबतची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती 2 दिवस बीडमध्ये थांबली होती. ही समिती आता आपला अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहे. पैठण येथून पंढरपूरकडे निघालेली संत एकनाथ महाराज यांची पालखी शिरूर येथे आली होती. यावेळी या पालखीतील वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सेवाभावी संस्थांच्या वतीनं वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पालखी सोहळे जात आहेत. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी असून या वारकऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागृती करण्यात आली. अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीनं लातूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लोखंडी सावरगाव जवळ हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये रस्त्याने चालताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती वारकऱ्यांना देण्यात आली. या बातमीबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवितो. नमस्कार. लेखन सौजन्य उदय नागरगोजे, पत्रकार बीड आणि सादरकर्ते योगीराज बच्चे.

0: श्रोतेहो नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्राहून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आता सकाळचे 7:04 झालेले आहेत. ऐकूयात एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा.

0: मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: श्रोतेहो, आताच आपण निवेदन ऐकलं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. सुरुवातीला काही जाहिराती आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्राहून प्रसारित होणार आहेत. आम्ही सहक्षेपित करू.

0: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, पाठीच्या त्रासावर आधुनिक कमी वेदनादायी उपचार पद्धती. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर गौरव सुधाकर चांबले. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीच्या ट्रकनं दिलेल्या धडकेत 3 वारकरी महिलांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे 3 कोटी रुपयांचा साठा जप्त. आणि लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचे अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य

0: सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कामगारासंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत झालेल्या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात बंद असलेल्या सहा वसतिगृहांना गेली चार वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचा प्रकार नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालातून निदर्शनास आला आहे. यातली चार वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात एक एक वसतिगृह असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. गेली चार वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचंही कॅगनं म्हटलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ते म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक असलेल्या 2 आरोपींना भिवंडी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. वारकऱ्यांची सुरक्षा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत वारीमध्ये संपूर्ण सुरक्षा आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना

0: करण्यात आल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं काल बीड जिल्ह्यात हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथ वंशजांना विना बैलाच्या गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. यावेळी शेकडो तरुण भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर नाथ वंशजांचा सन्मान करण्यात आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल जेजुरी इथं दाखल झाली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नागरिकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काल वरवंड मुक्कामी होता. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छत्रपती संभाजीनगर इथं दोन आस्थापनांवर धाड टाकून निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केला. बगाडिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि बगाडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या आस्थापनांचं नाव असून या ठिकाणाहून पाम तेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल तसंच अज्ञात वनस्पती तेलाचा एकूण सुमारे 1,90,643 किलो साठा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. गोदामातली अस्वच्छता, तेलावर घाणीचा तवंग तसंच पॅकेजिंगची अस्वच्छ व्यवस्था या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. सदर तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या आधीसभा सभागृहात महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय तसंच शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत ते काल मार्गदर्शन करत होते. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचं आवाहन कुलगुरू चासकर यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नशामुक्ती छत्रपती संभाजीनगर अभियान तसंच बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर या पंधरवड्याचं काल उद्घाटन झालं. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. क्रिकेट. लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाला 186 धावातच सर्वबाद करून कसोटी 270 धावांनी जिंकली. स्नेह राणा हिने सर्वाधिक 4 तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. भारताकडून दुसऱ्या डावात यास्टिका भाटिया हिनं सर्वाधिक 113 तर स्मृती मानधनानं 70 धावा केल्या. सामन्यात 7 बळी घेणाऱ्या क्रांती गौड हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बीड इथं 16 जुलैपासून आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये 16 तारखेला 17 वर्षांखालील खेळाडूंचे तर 17 जुलैला 15 वर्षांखालील मुलांचे सामने होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि छत्रपती संभाजीनगर इथं निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे 3 कोटी रुपयांचा साठा जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
2: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम

0: क्षमता असावी. संगणक साक्षरता आवश्यक. अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा. उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मा,
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
6: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा: चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
7: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्राहून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झालेले आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय, याच्यातनं नोकरीपेक्षा आम्हाला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं. नाही
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
0: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचंय की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन,

0: कापूस जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत, आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
0: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत

असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येत आहे की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च

0: फीलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल पण ते जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो.
0: आणि अडी अडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करत.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की वन टू वन क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकर्णीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र

0: महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारण भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचं. सुरुवात किशोरी अमोणकर यांच्या आवाजानं. रचना ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची आहे, तर संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं.

कवयित्री शांता शेळके यांच्या गीताला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं होतं आणि स्वर गायिका किशोरी अमोणकर यांनी दिला होता. कार्यक्रमातलं यानंतर गीत मंगलनाथ यांनी गायलं आहे. गीत आणि संगीत यशवंत देव यांनी दिलेलं आहे.

0: मंगलनाथ यांना आपण ऐकलत गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होतं।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
3: ओ मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852। अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर।
5: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक, मेहनती, अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य। मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा। सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।

0: निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत मंगेश पाडगावकरांचं आहे आणि गायक स्वर सुधीर फडके यांनी दिलेलं आहे. तर संगीत पुन्हा एकदा यशवंत देव यांचं.

सुधीर फडके यांना आपण ऐकलं, मंगेश पाडगावकरांच्या रचनेसाठी संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं। आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, सकाळचे 8 वाजता आहेत। सुरुवातीला समाचार प्रभात आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील 8:30, त्या देखील आम्ही सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र।

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं

वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुसच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान

0: प्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएमच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेले आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवात शाहीर विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांच्या आवाजाने.

त्या रावा कोण कोण चुकला आणि हाक मारा की त्या दोडक्याला फुलवर कोबी भाजी बाईला सड पातळ त्या कोथिंबीरीला हिरव्या मिरची न मुरका मारला लग्नाला मग

0: शाहीर विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलं. आणि आता एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा.

0: उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता फमू शिंदे यांचं गीत पुष्पा पागधरे आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं आहे. संगीत अली सईद यांचं आहे.

0: विष्णू शिंदे यांच्या गीताला पुष्पा पागधरे आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलं होतं आणि संगीत अली सईद यांनी दिलं होतं। श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात।
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत।
2: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें अब से।
1: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।
0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं दामोदर शिरवाळे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये।

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दामोदर शिरवाळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत मुंबई केंद्रावरून.

0: एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. हॅलो गीतमाला हा हिंदी गीतांचा कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. सहभाग रणजित बागलाणी यांचा आहे आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. हॅलो गीतमाला.
1: हॅलो गीतमाला.

0: हॅलो.
1: हा बोला. हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपण फोन केलाय. कोण कुठून बोलताय?
0: सर मी शनी मंदिर गल्ली बीड मधून बोलतो.
1: हा नाव काय आपलं?
0: मी ईश्वर गायकवाड बोलतोय शनी मंदिर गल्ली बीडहून.
1: बर, ईश्वरजी कोणतं गाणं ऐकणार आपण?
0: हे रोटी कपडा और मकान मधलं
1: गीताचे बोल.
0: पहिले मुक्ती मी पैसे लेकर थैला भर चक्कर महंगाई महंगाई.
1: बर, ईश्वरजी काय करता आपण?
0: माझं शेळ्याचं हे आहे कुकट पालन, शेळीपालन.
1: शेळीपालन करताय का आपण?
0: बर
1: बर बर. आणि मग बीड शहरात तुम्ही राहतात?
0: हा.
1: आणि शेळीपालन कुठे आहे आपलं?
0: हा बीड मध्ये.
1: बर, मग त्यांना चरायला कुठे घेऊन जातात?
0: राहायला आपले नदीला ते साईटला ते शेडे पाडे जात असतो म्हणलं.
1: अच्छा.
0: घंटा दोन घंटे फिरवावं लागत त्यांना.
1: हा हा
0: हा.
1: याच्यावर तुमची गुजराण चलती, घर चालत का याच्यावरती?
0: हो हो चालत, भागत आहे सर.
1: चालेल चालेल. ईश्वरजी ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: उसने कहा चाहता है क्या, मैंने कहा चाहत तेरी, मैंने कहा समझा नहीं, उसने कहा किस्मत तेरी, एक हमें

0: हॅलो,
1: हा हॅलो गीतमाला.
0: हो हॅलो गीतमाला, आकाशवाणी बीड केंद्र. कोण कुठून बोलता?
1: साडेजण बोलायलो. हा गोपाळ नाथकर.
0: तालुका?
1: तालुका जिल्हा परभणी.
0: गोपाळजी कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: गाणं इम्तिहान मधलं.
0: इम्तिहान?
1: हा इस तर आशिका सोड जाऊंगा.
0: अच्छा, गोपाळजी काय करता आपण?
1: शेती.
0: बर, सध्या काय मग शेतीमध्ये चालू
1: आहे? शेती हळद आहे, कापूस.
0: बर,
1: हळद कापूस लावलेला
0: आहे. बर बर बर, मग तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे का?
1: हो पाणी.
0: बर, काय म्हणजे सोर्स ठिबक वगैरे केलेले आहे की?
1: हा ठिबक केलेले.
0: अच्छा,
1: हळदीला ठिबक.
0: बर बर बर, चालतंय. बाकी कुठले कार्यक्रम आपल्याला आकाशवाणी बीड केंद्राचे आवडतात?
1: सर्वच आवडतात कार्यक्रम.
0: बर बर बर, चालेल. ठीक आहे गोपाळजी, ऐकूयात इम्तिहान या चित्रपटातलं आपल्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद,
0: फोन केल्याबद्दल धन्यवाद.

ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये

0: कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॅलो
4: हॅलो
3: हॅलो गीत मला आकाशवाणी बीड केली. नमस्कार, कोण बोलताय? कोण कुठून बोलताय?
4: आपले रणजित बागलांनी सर बोलता का?
3: हो हो हो. कोण आपण कोण बोलताय?
4: आम्ही प्रकाशजी मिरजू सर नांदेड.
3: बर बर बर. प्रकाशजी हॅलो गीत मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
4: धन्यवाद सर, खूप खूप. आपण ते आरोग्य मंत्र कार्यक्रमाची ही छान सादर करता सर, आणि
3: आकाशवाणी बीड केंद्र आपण ऐकताय.
4: हो ऐकतो सर.
3: आकाशवाणी
4: हॅलो आहे ना आरोग्य मंत्र, तो फोनवर चालू केलं तर फार चांगलं होईल सर.
3: म्हणजे फोनवर
4: प्रश्न विचारायचे.
3: अच्छा अच्छा. हा हा हा.
4: फार चांगलं छान होईल, म्हणजे स्वतः नाही लाभ होईल ह्या सगळ्यांना.
3: बर.
4: आणि आता एक आपली आवड आपली पसंत एक पुन्हा चालू, दोन वेळेस व्हायला पाहिजे सर, एकच वेळेस चालू आहे फक्त आठवड्यातून.
3: बर बर बर.
4: तर आज गाणं आहे ना अनोखी रात मध्ये टाका सर, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, बिले न पुढ तो काटो ते दोस्ती करणे, परीक्षित साणी यांनी गायलेलं. आणि सर हे ऐकण्यासाठी आमचे दोन मित्र घ्या ना सर, आपले फकीरा रेडिओ श्रोता संध्या बीड रणजित कुमार नामदेवराव थोरात आणि गोविंद पिसाळ मांदरीजे आणि राजेंद्र मिसाळ आपले पैठण आणि प्रकाश घे आपले त्याचं दापन पण पहिले त्याचा गीताचा आनंद घ्या सर.
3: अगदीच प्रकाशजी, ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत आणि फोन केल्याबद्दल धन्यवाद.
4: हो धन्यवाद.

0: सुबह खुली।
1: हॅलो
2: हॅलो
1: हॅलो गीतमाला आकाशवाणी बीड केंद्र कार्यक्रमात स्वागत आहे। कोण कुठून बोलताय?
2: नमस्कार सर।
1: नमस्कार,
2: मी अभिमान साबळे पाटील बोलतो, मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड इथून बोलतो सर। फोन स्वीकारल्याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद, आपण फोन केल्याबद्दल धन्यवाद।
2: चित्रपट आहे राधा का संगम।
1: हा,
2: ओ राधा तेरे बिना तेरा श्याम है आधा।
1: अभिमान जी काय करता आपण?
2: मी ड्रीपचा व्यवसाय करतो सर।
1: अच्छा,
2: पाण्याची बचत करण्यासाठी शेतकऱ्याला आम्ही प्राधान्य देतो सर आणि प्रोत्साहन पण देतो आणि काही आम्ही शासनाचं 80% अनुदान आहे ना ड्रीपला आणि तुषारला, ते येईपर्यंत आम्ही काही साईट सुद्धा देतो शेतकऱ्यांना।
1: अरे वा छान।
2: हो, आणि त्यांच्या म्हणजे आर्थिक कुवत नसलं तरी त्यांना आम्ही थांबतो आणि त्यांना आम्ही ड्रीप बसवून देतो।
1: बरं, याच्यासाठी काही प्रक्रिया वगैरे ऑनलाईन पद्धती?

0: किंवा फ्रेंड
1: हो ऑनलाइन प्रक्रिया आहे ना सर. त्याला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन शेतकऱ्याला अर्ज करावा लागतो. अर्जाच्या नंतर त्यांना पुन्हा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना ठिबक बसून घ्यावं लागतं आणि पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर आणि पूर्वसंमती मिळाल्यावर ड्रीप बसून घेतल्याच्या नंतर त्यांना मोका तपासणी होऊन त्यांना पेमेंट साठी फाईल जाते सर.
0: बर, मग त्यांना जी सबसिडी वगैरे मिळते ती कशा पद्धतीने मिळते?
1: जे खर्च झाला आहे त्या खर्च मर्यादेच्या 80% सर.
0: बर, मग ते जे उपकरण आहे किंवा त्यांना जी लॉटरी लागलेली आहे तर ते घेताना सबसिडी काटून ते मिळतं का त्याची सबसिडी नंतर भेटती?
1: नाही, सबसिडी नंतर मिळते सर.
0: बर,
1: पण आम्ही त्यांना सहकार्य म्हणून थांबतो काही दिवस.
0: अरे वा, छान.
1: हो,
0: शेतकऱ्यांसाठी छान पद्धतीने आपण काम करत आहे. चालतंय अभिमानजी, ऐकूयात आपल्या आवडीचं राधाका संगम या चित्रपटातलं आपल्या आवडीचं हे गीत.
1: आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, आमचे काका बळीराम साबळेराम हरी कदम विजयकांत कदम यांच्या सोबत हे गीत ऐकत आहोत सर. आम्ही
0: फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार
0: नमस्कार. हॅलो गीतमाला, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कोण कुठून बोलताय?
1: हो, गोविंद पिसाळ बोलतो, मांजरी तालुका रावरी जिल्हा अहिलनगर.
0: गोविंद पिसाळ,
1: हा, आपले कार्यक्रम सर्व सुंदर स्थान ऐकत असतो मांजरी मध्ये.
0: बर बर बर, गोविंद जी आपण काय करता?
1: हो सर, आमचं हॉटेल आहे, चहा धंदा आहे, बेड सेंटर आहे, वडापाव आहे.
0: वा वा वा वा,
1: सर कसं आहे मांजरी मध्ये नाश्ता करले मग तुम्ही?
0: हो नक्की नक्की.
1: आणि कसं आपले पत्र बी असते आपल्या कार्यक्रमात बरं का?
0: बर बर बर. याच्या व्यतिरिक्त म्हटलं आपली आवड असेल, फोन इन कार्यक्रम असेल,
1: दुसरे का कार्यक्रम असतो ऐकतो ना, गातरा आहे.
0: बर,
1: गातरा आहे ना, गाणे गातरा आहे. सर्वच कार्यक्रम.

0: आपली.
1: अच्छा गोविंद जी, मग आपला हॉटेलचा व्यवसाय कशा पद्धतीने चाललाय?
0: अहो व्यवसाय एकदम चांगला चालू सर.
1: बर,
0: सर्व धंदा भरपूर आहे आमचा. धंदा चांगला सर, म्हणजे बाजार आमचा मांजरीचा.
1: बर,
0: बुधवारी बाजार असतो. बुधवारी बाजार असतो, धंदा चांगला चालू.
1: अरे वा,
0: त्याच्याबरोबर चहा आहे समजा, चहा आहे समजा, चहा, वडापाव, बेसंटर.
1: तुम्ही रेडिओ कोणत्या वेळेत ऐकता?
0: और रेडिओ ऐकतो म्हणजे विचार मोबाईल मोबाईलापूर.
1: अच्छा,
0: हा मोबाईला आमचे मित्र आहे सकाळी येतो बाबा कार्यक्रम ऐकत अशी रणजित स्वरात आहे समजा तर्क गेली आम्ही सर्व कार्यक्रमात असतो.
1: गोविंद जी आज कुठलं गाणं ऐकणार मग?
0: आता चित्रपट बरं का बेताप, बेताप चित्रपट आहे, बेताप बेताप चित्रपट गीत असं बरं का, बादल युग रस्ता आहे बिजली युग असं गीत बरं सर.
1: पाऊस आपल्याला आवश्यकता आहेच.
0: पाऊस व्हायला पाहिजे बरं का. आता आम्ही कसं त्याच्याबरोबर हे केलं कपशी गिल्ली आहे, घास आहे, ऊस आहे, गिल्ली आहे.
1: बर,
0: त्याचे आमची गरजेच परिवार आहे. जालिंदर पिसा, परवणी पिसा, सवित पिसा, येश पिसा, प्रत्येक पिसा, परतणी पिसा, साईवर आमचे सर्व गीत ऐकूरे.
1: बर, ऐकूयात आपल्या आवडीचं बेताबिया चित्रपटात हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो गीतमाला, आकाशवाणी बीड.
1: हॅलो गीतमाला, नमस्ते सर. नमस्ते.
0: नमस्ते. कोण कुठून बोलताय?
1: खान पठाण बात करे सर, परभणी महाराष्ट्र से. लय आनंद झाला सर आम्हाला. अशीच आमची आकाशवाणी सगळ्याची सुगवाणी लाभवाणी बीड आकाशवाणी म्हणजे आमचे श्रोते सगळे ऐकतात. म्हणजे आम्ही परभणी मध्ये नाही म्हणजे भारतामध्ये ऐकत्या माध्यमातून आम्ही कुठेही ऐकू शकतो सर. फार आम्हाला आनंद होते सर. हो सर, म्हणजे कसं आहे सर, हे आकाशवाणी माध्यमातून सगळे श्रोते बोलतात तर आम्हाला चांगली माहिती भेटती, आरोग्य सेवा भेटती, म्हणजे सगळ्या शेतकरी बंधू सगळी माहिती भेटती. आणि आम्हाला 1975-77 पासून आम्ही रेडिओ आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो आणि आज बी ऐकालो सर.
0: वा वा वा, म्हणजे जुने.
1: सर, की आकाशवाणी अशी आहे की आपलं काम बी चालतंय आणि सोबत आकाशवाणी बी चालते, म्हणजे सर्वे श्रोते ऐकतात आणि लांब लांबची माहिती भेटती. आम्हाला एक दुसऱ्याची मैत्री वाढती, त्याच्यामुळं आम्ही फोन बी लावतात आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. आम्हाला फार आनंद होतो.
0: वा वा वा, छान. रहीमजी, आपण काय करता?
1: आम्ही इथं आरसीसी बिल्डिंग वर्करच काम करतो सर, परभणी.
0: बर बर बर.
1: म्हणजे घर बांधणं, मस्जिद बांधणं, मंदिर बांधणं, सगळे जितके जे आरसीसी काम राहतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचे शेतकरी आहोत.
0: वा वा वा, छान.

0: अच्छा, आज कार्यक्रमामध्ये कोणतं गीत ऐकणार आपण?
1: आती मेरे साथी, नफरत की दुनिया को छोड़ के शहर की दुनिया में खुश रहना मेरे घर, ये गीत ऐकायचं.
0: अच्छा,
1: आमचे खास म्हणजे आमचे दैतनेचे बापू चंद्रकांत बोरकर आणि नांदेडचे राजेश बोरके सर्वांसोबत आम्ही परभणीमध्ये वीर आकाशवाणीचा कार्यक्रम घेऊन आनंद घ्यावं.
0: अगदीच, ऐकूयात आपल्या आवडीचं हाथी मेरे साथी या चित्रपटातलं आपल्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद
0: फोन केल्याबद्दल. धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो गीतमाला, आकाशवाणी बीड केंद्र.
0: हा, मी किल्ले धारूर, जिल्हा बीडहून आपला रेडिओ मित्र सय्यद जलालभाई बोलतोय सर.
1: कार्यक्रमात स्वागत आहे सय्यद जी.
0: धन्यवाद धन्यवाद सर, माझा हा पहिलाच फोन आहे सर.
1: अगदी,
0: आपल्याशी बोलून फार आनंद होत आहे सर.
1: आम्हाला सुद्धा खूप खूप आनंद होतोय आपल्यासोबत साधताना.
0: आपले बीड आकाशवाणीचे कार्यक्रम खूपच बहादार आणि छान असतात सर. आम्ही ऐकतो सर आणि आनंद पण घेतो सर. तर एक शेर अर्ज करतो सर.
1: हा नक्की.
0: आंखों में आंसुओं की लकीर बन गई, आंखों में आंसुओं की लकीर बन गई, न सोचा था ऐसी भी तकदीर बन गई, न सोचा था ऐसी भी तकदीर बन गई. हमने तो सिर्फ रेत पर यूं ही हाथ फेरा था, हमने तो सिर्फ रेत पर यूं ही हाथ फेरा था, और मुड़कर देखा तो आपकी तस्वीर बन गई, और मुड़कर देखा तो आपकी तस्वीर बन गई, तस्वीर बन गई.
1: वा वा वा वा, खूपच
0: धन्यवाद सर. धन्यवाद. मी आपल्या बीड आकाशवाणीचा फार जुना श्रोता आहे सर.
1: अगदी अगदी नक्की.
0: हो सय्यद जलाल भाई.
1: बर जलाल भाई, आज
0: काय म्हणतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण सर?
1: हा पाऊस आता सध्या तरी बंदच आहे.
0: हो ना सर, बंदच आहे सर. आपल्या बीड जिल्ह्या सगळ्यात मागे आहे सर, पावसामध्ये आणि दुसऱ्यामध्ये सर.
1: नाही, आपण सर्वजण मेहनत करून पुढे घेऊन जाऊ त्याला.
0: बिलकुल बिलकुल सर, बिलकुल सर. आपण सगळे मिळून ईश्वर चरणी प्रार्थना करू सर की लवकरात लवकर आमच्या भारत देशामध्ये आणि खास करून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस यावा म्हणून.
1: हो नक्कीच.
0: तर ह्या पार्श्वशंकाने एक गीत ऐकू शकते सर.
1: हा,
0: चित्रपट आहे वारिस, राज बब्बर आणि अमृता सिंग वर चित्रित झालेलं हे गाणं आहे सर. गायक आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. आणि गीताचे बोल आहेत सर, घटा छा गई है बहार आ गई है, घटा छा गई है बहार आ गई है. खूप सुंदर असं गीत आहे सर.
1: हो नक्कीच.
0: हो
1: ऐकूयात आपल्या आवडीचं वारिस या चित्रपटातलं हे गीत.
0: खूप खूप धन्यवाद सर आपले.
1: धन्यवाद फोन केल्याबद्दल.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. आज आमच्या ज्या श्रोत्यांनी फोन केलेला आहे आणि ज्यांचा आजच्या कार्यक्रमात सहभाग झालेला आहे, त्यांनी कृपया एक महिन्यानंतर फोन करावा, ज्यामुळं आपले इतरही श्रोते या कार्यक्रमात फोन करू शकतील आणि सहभागी होऊ शकतील. धन्यवाद.
1: हॅलो गीतमाला.

0: हॅलो गीतमाला, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. सहभाग रणजित बागलाणी यांचा होता आणि सादरकर्ते होते योगी राज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10:30 झालेले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आरोग्य मंत्र हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पावसाळ्यात कान नाक आणि घशाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सचिन चोले यांची दिनेश प्रसाद माकरिया यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते योगीराज बच्चे.
1: श्रोतो नमस्कार. आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये मी दिनेश प्रसाद माकरिया आपलं सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो, आपलं दैनंदिन जीवन खूप धकाधकीचं धावपळीचं झालेलं आहे. लाईफस्टाईल जीवन पद्धती टिकवण्याच्या स्पर्धेमध्ये बऱ्याचदा आपलं सर्वांचं स्वतःच्या आरोग्याकडं त्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडं दुर्लक्ष होत जातं आणि हे झालेलं दुर्लक्ष पुढे मोठ्या समस्येच्या रूपात मोठ्या विकारांच्या रूपात आपणास भेडसावतं. तसं बघायला गेलं तर निसर्गाची अनमोल देणगी म्हणजे मानवी शरीर इतर अनेक प्राण्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या दुर्बल तरी बुद्धीच्या बळावर मर्दुमकी गाजवणारा जीव म्हणजे माणूस. माणसाच्या बुद्धीला पुष्ट करणारी इंद्रिय ती ज्ञानेंद्रिय, ज्यामध्ये कान आणि नाक यांचं मोलाचं योगदान आहे. सोबतच प्राणवायू घेण्यासाठी आपणास श्वसनेंद्रिय म्हणजेच नाकाची मदत होते. नाकात असलेली छोटे छोटे केस हे विविध हानिकारक घटकांपासून आपल्या शरीराचं रक्षण करतात. कान नाक घसा बघायला गेलं तर सामान्य असे वाटणारे हे अवयव, परंतु माणसाला त्यापासून होणारे जे विकार आहेत सर्दी पडशापासून तर कॅन्सर पर्यंत हे उद्भवले की मग त्यांचं महत्व माणसाला खचितच पटतं. कोविड या आजाराने नाक आणि घसा या दोन अवयवांचं महत्व तर आपणास बऱ्यापैकी जाणवून दिलेलं आहे. त्या काळात आपण सर्वांनीच मास्क धारण करून केलेली भ्रमंती आपणास निश्चितच आठवत असेल. सामाजिक विलगीकरण आणि संसर्गाने होणारे रोग याबद्दलही त्या काळात आपण बरेच जागरूक झालो. परंतु जसजसा काळ जातो आणि रोगांची तीव्रता कमी झाली की त्याकडे माणसाचं दुर्लक्ष होतं. हा सामान्य मानवी स्वभाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसात घशासंबंधी तक्रारी, सर्दी पडसे तसेच कानाचे विकार हे उचल खातात. अशा अवस्थेत योग्य सल्ला मिळाल्यास आपण त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. या संदर्भात आज बीड येथील प्रसिद्ध कान-नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर सचिन विठ्ठलराव चोले हे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: पावसाळ्यात कान नाक घसा यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, आरोग्यमंत्र ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपलं या क्षेत्रातील योगदान, आपला अनुभव याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल

0: तर सर आपण पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते आपण कुठे घेतलं?
1: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर.
0: अच्छा, कुठल्या वर्षी?
1: मी 2001 ते 2003.
0: अच्छा.
1: आणि 3 ते 5 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे लेक्चर होतो आणि 2006 पासून संकल्प हॉस्पिटलच्या माध्यमातून बीड मध्ये सेवा चालू आहे.
0: तर सर ह्या 20 वर्षांमध्ये आपल्याला विशेष उल्लेखनीय असे काही म्हणजे समजा रुग्ण किंवा त्याच्या संदर्भात आपण केलेली जी उपाययोजना आहे याच्या संदर्भात आपण काय सांगतो?
1: जेव्हा 20 वर्षापूर्वी मी इथं आल्यानंतर आम्ही एक शस्त्रक्रिया करतो जी आपल्या डोळ्याचे अश्रू असतात ते एका नळीद्वारे एक शाक असते लॅक्रिमल शाक आणि ती नाका ड्रेन होते. म्हणजे नॉर्मली आपल्याला डोळ्याला पाणी येत नाही. डोळ्याचं पाणी नैसर्गिकरित्या 2 छोट्या नळ्यांवाटे नाकामध्ये

0: डोळ्याचं पाणी नैसर्गिकरित्या दोन छोट्या नळ्यांवाटे नाकामध्ये नैसर्गिकरित्या उतरतं, पण जेव्हा ती कोणती नळी ब्लॉक होते तेव्हा डोळ्याला चिपड येणे, डोळ्याला सूज येणे, ज्याला आपण लासरू म्हणतात बऱ्याचदा, तर ती शस्त्रक्रिया मी इथं आल्यानंतर सुरू केली. आणि ती एंडोस्कोप पूर्वी डोळ्याचे डॉक्टर ती बाहेरून कट करून करायचे लासरू वगैरे म्हणून, पण आम्ही नवीन तंत्रज्ञान डेव्हलप झाल्यानंतर त्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ती शस्त्रक्रिया 21 वर्षापासून मी इथं नाकातून दुर्बिणीद्वारे करतो. आणि ती मी ती करत असताना मग मी आपल्या परिसरामध्ये परभणी, हिंगोली, परळी, गंगाखेड, जामखेड, बाहेर उदगीर आणि परराज्यामध्ये बिदरला वगैरे जाऊन ती आम्ही शनिवार रविवारी मी त्या शस्त्रक्रियेसाठी जातो. विशेष म्हणजे त्या शस्त्रक्रियेमुळं जे लासरूचे डोळ्यांचे आजार आहेत त्या रुग्णांना खूप फायदा होतो. ही एक आपली ENT ची कानाकाशा शास्त्रामधली एक चांगली अचीवमेंट आहे.
1: बरोबर. आपण जसं लासरू सांगितलं तसं लासरू वगळता आणखी कुठल्या शस्त्रक्रिया आपण इथे आपल्या रुग्णालयात करू?
0: नाकात वाढलेल्या मासाच्या गाठी ज्याला अलर्जिक पॉलिप्स म्हणतो ते आम्ही डिब्रायडर्स आहेत, एंडोस्कोप्स आहेत त्यांनी करतो. कानाच्या जे हाडाची साखळी आहे जी रिपेअर केल्यानंतर ऐकायला येतं ज्याला ओटोस्क्लेरोसिस म्हणतो त्या करतो. पुन्हा घशाच्या शस्त्रक्रिया टॉन्सिल्सच्या आहेत, थायरॉइड संबंधी आहेत किंवा आवाजासंबंधी आहेत, या सर्व शस्त्रक्रिया आमच्याकडे होतात. मी आणि बरेचसे अजून आमचे कलीग आहेत त्याच्यामुळे आमचं जे ENT ची ब्रँच आहे बीडमध्ये बऱ्यापैकी प्रगत झालेली आहे, म्हणजे ऍडव्हान्स्ड आहे. ते जवळजवळ सगळ्या शस्त्रकानाघाशा संबंधीच्या सगळ्या शस्त्रक्रिया मी आणि आमचे इतर कलीग मिळून बीडमध्ये होतात. म्हणजे पूर्वी काही कानाच्या साखळी बदलायला जाण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या संभाजीनगर सारख्या शहरात जायची गरज पडली नाही, किंवा अन्ननलिकेत फुफ्फुसात अडकलेल्या वस्तू पण काढणं हे पण होतं. म्हणजे ऍडव्हान्स ज्या काही कानाघाशा संबंधित शस्त्रक्रिया आहेत ते आम्ही एक बीडमध्ये 2-4 डॉक्टर आहेत सगळे मिळून ते केले जात.
1: बर, म्हणजे लहान वयापासून मोठे
0: सगळ्या
1: सर, कान, नाक, घसा या अवयवांची बाह्यरचना बघता हे शरीराच्या वरच्या भागावर एकमेकांच्या खूप जवळ असलेले दिसून येतात, परंतु वैद्यकीय दृष्टीने विचार करतानाही त्यांचा उल्लेख बऱ्याचदा एकत्रितपणे होताना दिसतो. पदव्युत्तर शिक्षणासाठी शाखांची विभागणी करतानाही या तिन्ही अवयवांच्या बाबतीत एकत्रितपणे शिक्षण दिलं जातं, याचं काय कारण?
0: ते ज्याला आम्ही रेस्पिरेटरी इपिथेलियम म्हणतो, कानाक घसा संबंधित एकमेकाच्या जे जे काही लिंकड आहेत, समजा नाकातून कानात जी नळी आहे, इस्टर्न ट्यूब आहे, त्याच्यानंतर हे जे काही नाकातनं पाठीमागं कोयना आणि घशामध्ये जे भाग उघडला जातो हे एकमेकाचं जे त्यांचं लाइनिंग इपिथेलियम आहे किंवा आतली रचना ही सेम असते. आणि एकाचा त्रास झाला की तो काही दिवस काही काळानंतर म्हणा किंवा तो सबसिक्युंटली दुसऱ्या अवयवाला त्रास देतो,
1: म्हणून ते संसर्ग
0: म्हणून तो एकत्रित तिन्ही अवयव असे पकडले जातात. म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियापैकी म्हणा किंवा पंचेंद्रियापैकी ते महत्वाचे अवयव आहेत.
1: म्हणजे ते तिन्ही अवयव त्यांचा अभ्यास एकत्रितपणे केला जातो
0: पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस. MBBSच्या नंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन होतं MS, DNB याच्यामध्ये तो एकत्रित अभ्यासक्रम 3 वर्षाचा असतो पोस्ट ग्रॅज्युएशन.
1: सर, ऐकण्यासंदर्भात जे रोग आहेत म्हणजे काही जन्मत त्यांना ऐकू येत नाही आणि काही नंतर उद्भवतात, तर त्याचं हे कसं करतो आपण?
0: डेफनेसमध्ये आम्ही काय म्हणतो, कंजनायटल डेफनेस आणि अक्वायर्ड डेफनेस, म्हणजे जन्मताच जे बहिरेपण आहे आणि नंतर आलेलं बहिरेपण. जन्मताच म्हणजे मग बाळ गर्भात असताना, बरेचसे गर्भामध्ये असताना टॉर्च नावाचे काही इन्फेक्शन्स असतात गर्भाशयामध्ये, आईला झालं तर ते बाळाच्या कानाला डोळ्याला इजा करणारे असतात, किंवा मग काही नात्यातील लग्न असतात एकदम फर्स्ट ब्लड रिलेशन्स म्हणतो, त्याच्यामध्ये पण काही हे अनुवंशिक बहिरेपणा येतो. ते अनुवंशिक बहिरेपणाला पूर्वी फार काही करता येत नव्हतं, पण आजकाल कॉक्लेअर इम्प्लांट्स नावाच्या सर्जरी आहेत, हिअरिंग एड्स आहेत, त्याच्यामुळे पण सुधारणा खूप झालेली आहे. आणि अक्वायर्ड डेफनेसमध्ये म्हणजे नंतर जे आलेलं बहिरेपण आहे त्याच्यामध्ये समजा ऑक्युपेशनल हजार्ड्स पण बऱ्यापैकी असतात, ज्या लोकांना ज्यांचं प्रोफेशन आहे किंवा व्यवसाय आहे जे की मोठ्या आवाजासमोर काम करावं लागतं त्यांच्या नस खराब होतात, किंवा मग काही आजार आहेत कान फुटण्याचे जसं की आपली ओटायटिस मीडिया आहे, हाडाची साखळी खराब झालेली आहे, हाड सडलेलं आहे, त्याच्यामध्ये पण ऐकण्याची शक्ती कमी होते. म्हणजे हे जे अक्वायर्ड डेफनेस आहेत कान फुटल्यानंतर, हाडाची साखळी खराब झाल्यानंतर किंवा काही मार लागल्यानंतर, हे दुरुस्त करण्यासारखे असतात. म्हणजे बऱ्याचदा त्याचं वर्गीकरण केलं जातं बहिरेपणाचं कंडक्टिव्ह आणि सेन्सरी न्यूरल. सेन्सरी न्यूरल म्हणजे नसांमुळे आलेला बहिरेपणा, जो की नस आपण ती एक देवाने दिलेली मोठी देणगी आहे, कानाची नस ही आपण आता कॉक्लेअर इम्प्लांट मध्ये टाकू शकतो.

0: शकतो, पण देवाने जी दिलेली आहे तशी तर आपण बनवू शकत नाही, तर ते आपल्याला रिपेअर करणं अवघड असतं. पण जी काही हाडाची साखळी आहे, पडदा आहे, त्यापासून जे बहिरेपण आलेलं आहे ते आपण ऑपरेशनच्या माध्यमातून दुरुस्त करू शकतो, आणि जे नसांचं बहिरेपण आहे जे की आपण दुरुस्त करू शकत नाही ते मग मशीनच्या माध्यमाने आपण त्याला सपोर्ट करू शकतो,
1: सपोर्ट करतो. किती कालावधीपर्यंत ते होऊ शकतं, म्हणजे वयाच्या कुठल्या अवस्थेत ते रिपेअर होऊ शकतं, म्हणजे
0: ते कुठल्या प्रकारचं आहे त्यावर अवलंबून आहे. कंडक्टिव्ह लॉस असेल जे की पडदा फाटल्यामुळे आहे, हाडाची साखळी खराब झाल्यामुळे आहे, ते आपण जेवढ्या लवकर करू तेवढा फायदा होतो. समजा एक सेन्सरी न्यूरल ज्याला की आपण जे की नसांमुळे जे बहिरेपण येणार आहे ते युजली 50-60-70 याच्यानंतर कधीही सुरू होतं, पण आजकाल इयरफोन्स लावणं, मोठ्या आवाजासमोर जाणं, त्यामुळे कमी वयामध्ये पण बहिरेपणाचे लक्षणं यायला लागलेत.
1: बरोबर.
0: तर तो ती काळजी घेतल्यावरच टळेल, तर झाला तर त्याला मग मशीन लावणे, सपोर्ट घेणे, अशीच त्याला इलाज असतात.
1: तर सर, इयरफोन वापरताना किती काळ वापरावा असं काही गाईडलाईन्स काही आहेत का त्याच्या?
0: शक्यतोवर टाळलेलंच बरं, गाईडलाईन्स काही नाही. व्यक्ती परत ते डिफरंट असतं.
1: बरोबर.
0: आणि ते जे हाय साऊंड कानावर जातात त्यामुळे नसांना इजा होऊन बहिरेपण येण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतोवर टाळलेलं बरं. पण काही प्रोफेशनल्स आहेत, काही स्टुडंट्स आहेत, त्यांना पर्याय नसतो, पण कमीत कमी वापर केलेला कधी पण चांगला.
1: अच्छा. आणि हे आता लग्न वगैरे मध्ये जे डीजे वगैरे
0: ते तर योग्य नाहीयेच कानाच्या आरोग्यासाठी, इव्हन सगळ्याच आरोग्यासाठी चांगलं नाही. पण तसे आम्ही बघतो की काही मिरवणुका किंवा लग्नाचा सीझन होऊन गेला किंवा काही मिरवणुका झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना त्याचं इजा होते. तसे काही पेशंट आमच्याकडे येतात की काल सत्कार होता, कुठलं तरी मिरवणूक होती आणि तेव्हापासून कानात आवाज यायला लागला, ऐकायला कमी यायला लागलं. ते लवकरात लवकर विदिन 24 आवर पोहोचले तर काही इलाजामुळे काही लोकांचं दुरुस्त होतं, काही लोकांचं मग तो परमनंट लॉस होऊन जातो, कायमस्वरूपी बहिरेपण येतं. म्हणून शक्यतोवर ते टाळलंच पाहिजे.
1: अच्छा. ते जे कानात आवाज येणं वगैरे आहे त्याच्यासाठी आपण मग काय करावं लागतं?
0: त्याचं निदान करावं लागतं कुठल्या कारणामुळे आवाज आहे. कानातले आवाज याचे असे खूप सारे कारण असतात. समजा पडदा फाटल्यामुळे असेल तर तो दुरुस्त केला की कमी होतं. काही लोकांना साधा मळ असेल तरी कानातला आवाज येतो, सर्दी होऊन गेलं तरी आवाज मिळतो. त्याचं मूळ कारण ट्रीटमेंट भेटली की ते दुरुस्त होऊन जातं. पण काही लोकांना काही असे काही आजारांमुळे, मेंदूच्या आजारांमुळे म्हणा किंवा कानाच्या नसांच्या आजारांमुळे आवाज येतो, तो निदान केल्यानंतर मग तो कमी करू शकतो आपण, पूर्णच जाईल याबद्दल काही शाश्वती नसते.
1: सर, कान नाक आणि घसा ह्याच्याशी निगडीत मुख्य आजार कोणते आहेत आणि ते कशामुळे उद्भवतात?
0: कानना घसा संबंधित मुख्य आजार बऱ्याच, लहान लेकरांना सर्दी खोकल्याचे आजार होणं, टॉन्सिलचे इन्फेक्शन होणं किंवा खूप दिवस सर्दी खोकला राहिल्यानंतर कान फुटणं, हे असे आजार आढळून येतात बऱ्यापैकी. कानाच्या पडद्याला छिद्र असणं, कानात इन्फेक्शन होणं, आणि अशा काळामध्ये थोडंसं बुरशीजन्य आजार असतात. कानात बुरशी होते, कुणी तेल टाकतं दुखलं म्हणून, सर्दी पडसा खूप दिवस राहिल्यानंतर सर्दी पडशाचे इन्फेक्शन आपण खूप दिवस अंगावर काढलं तर एक कानात च्या संबंधित आजार व्हायला सुरू होतात, ज्याला आम्ही ओटायटिस मीडिया म्हणतो. तो जो दहा असतो त्याच्यामध्ये मग तो कमी करण्यासाठी बरेच लोक त्याच्यामध्ये तेल टाकतात, मग त्याचा उपाय होण्याच्याऐवजी अपायस होतो, मग बुरशी वगैरे होते. हे असे सर्वसामान्य आजार असतात सर्दी खोकल्यानंतर, व्हायरल इन्फेक्शन नंतर.
1: आता सर, ओटायटिस मीडिया ह्याच्याविषयी आपण थोडस सविस्तर सांगाल.
0: ओटायटिस मीडिया, ओटायटिस म्हणजे कानाच्या संबंधित आजारांना ओटायटिस म्हणतो आपण, आणि तो जो आवरण असतं आतलं जे नाकात घशात आणि कानाच्या संबंधी ते एकाच प्रकारचं इपिथिलियमधले आतलं आवरण असतं. जेव्हा सर्दी पडशाचे इन्फेक्शन होतात तेव्हा ते खूप दिवस जर आपण इन्फेक्शन असंच अंगावर काढलं तर ते कानफुटीसारखे आजार होतात, त्याला आम्ही ओटायटिस मीडिया म्हणतो. आणि तो दुर्लक्षित करण्यात आला तर मग त्याच्यापासून त्याच्याशी संबंधित हाडाची साखळी खराब होणे, ते हाड सडत जाणे, त्याच्यामुळे ऐकायला कमी येणे, आणि मग त्याच्यानंतर ते जर हाड संबंधित जर आजार झाला कोलेस्ट्रोटोमासारखा तर तो मेंदूकडे जाणे, अशा गोष्टी असतात. याला म्हणजे असं वेगवेगळे कॅटेगरायझेशन असतं. ओटायटिस मीडियामध्ये आम्ही सेफ ओटायटिस मीडिया, अनसेफ ओटायटिस मीडिया असं म्हणतो. म्हणजे फक्त छोटं छिद्रच आहे, तो फुटतो, ऐकायला कमी येतं, पण ज्याच्यामुळे हाड सडण्याचा आजार झाला तो हाड सडत जात असताना त्याच्यामुळे मला मेंदू ज्वर किंवा मेंदूला संसर्ग होण्याची भीती असते, त्यामुळे तो काळजीचा असतो.
1: आपण दोन भाग सांगितले की सुरुवातीला फक्त छिद्र असतं, नंतर मग ते इन्फेक्शन वाढत जातं. तर हे जे संसर्ग वाढत जाण्याचा जो कालावधी आहे तो किती असतो आणि त्याच्यात म्हणजे आपण कुठल्या अवस्थेपर्यंत त्याला आपण कंट्रोल करू शकतो, त्याचं नियंत्रण करू?
0: सुरुवातीला ओटायटिस मीडियाची जी अक्यूट ओटायटिस मीडिया म्हणतो आम्ही, कटारल स्टेज, सुरुवातीला सर्दी पडच्या खोकल्यानंतर होतं, तर आपण अर्ली स्टेजला त्याची ट्रीटमेंट केली तर कान फुटण्याचा

0: टळू शकतो. फुटल्यानंतरही समजा आपण ट्रीटमेंट केली तर तो कोरडा होतो बऱ्याचदा. पण ज्याला समजा दुसऱ्या टाईपचा जो म्हणला मी अनसेपोटायटिस मीडिया कोलेस्टेटोमा सारखे आजार असतात त्याला हे ऑपरेशनच लागतात. सुरुवातीची काळजी म्हणजे जेव्हा केव्हा कान फुटतात किंवा कानाच्या संबंधात तक्रारी जेव्हा येतात कानातनं पाणी येणं ऐकायला कमी येणं तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते जसं सल्ला देतील उदाहरणार्थ ऑपरेशनचा सल्ला म्हणा किंवा इतर काही प्रक्रियेचा सल्ला देतील तो करणं गरजेचं असतं. म्हणजे पुढे चालून भविष्यातल्या ऐकण्यासंबंधीच्या तक्रारी किंवा कमी ऐकू येणं याबद्दलचे धोके टळतात.
1: आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कान नाक घसा या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी उद्भवतात, तर या संदर्भात लोकांनी काय दक्षता घ्यायला हवी?
0: जेव्हा ऋतुमानामध्ये बदल होतो पावसाळ्याचे दिवस सुरू होतात तेव्हा व्हायरल इन्फेक्शन्स हे बऱ्यापैकी होतात. त्यामुळे सर्दी पडशाचे खोकल्याचे आजार घसा बसणे सर्दी होणे कान फुटणे किंवा कानात बुरशी तयार होणे या बऱ्यापैकी ऋतू बदलल्यानंतर हे आजार होतात. तर मुख्यत्वे काळजी घेणं म्हणजे शक्यतोवर पावसात न भिजणे किंवा बाहेरचे काही अन्नपदार्थ थंड आंबट गोष्टी तळलेल्या गोष्टी खाणं टाळणे ज्यामुळे की घशाचा संसर्ग उद्भवणार नाही आणि पावसाचं पाणी म्हणा कानात न जाऊ देणे किंवा पोहताना कानात पाणी गेल्यानंतर बुरशीजन्य आजार होतात. शक्यतोवर ऋतू बदलल्यानंतर जे व्हायरल इन्फेक्शन होतात व्हायरल अँटीजेनिसिटी चेंज होते त्यामुळे लवकर आजारी अशा वातावरणात माणूस पडतो तर ती थोडीशी काळजी घ्यायची या गोष्टीपासून.
1: काही विशिष्ट व्यवसाय किंवा काही क्षेत्र अशी आहेत ज्या व्यक्तींना जेथे जसे की गायक असतील प्राध्यापक हातावर ओढून विक्री करणारे फेरीवाले अशा सर्वांना घशाचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो, या व्यक्तींनी घशाची काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी?
0: लोकांचं समजा घशांचा वापर जास्त आहे समजा उदाहरणार्थ गायक आहेत शिक्षक आहेत किंवा ज्यांना रोज आवाजाचा वापर करावा लागतो किंवा सर्वसामान्य पब्लिकशी कॉन्टॅक्ट आणि खूप बोलावं लागतं अशानी अशा काळामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडं तेलकट थंड आंबट न खाणे आणि आवाजाचा जो उपयोग आहे ज्याला आम्ही टोन म्हणतो तो एका कॉन्स्टंट टोनमध्ये बोलणं चढउतार आवाजात न बोलणं कुजबुज किंवा मोठा आवाज न करणं अशा गोष्टींची काळजी घेतली म्हणजे मग आवाजासंबंधीच्या तक्रारी कमी होतील त्यांच्या.
1: बरोबर. पाणी हा आपल्या जीवनातील अत्यंत आवश्यक घटक ज्याला आपण जीवन देखील म्हणतो. पिण्याच्या पाण्यासंदर्भात सर्वसामान्य माणसाने काय दक्षता घ्यायला हवी?
0: युजली आपलं प्यायचं पाण्याचं तापमान हे शरीराला सुटेबल असं तापमान असलेलं पाणी प्यायला पाहिजे. एकदम अति थंड किंवा एकदमच गरम उकळतं पाणी किंवा खूपच गरम आहे असं नाही पाहिजे किंवा खूपच एकदम फ्रीजचं पाणी नाही. आपल्या शरीराला सूट होईल असं सर्वसामान्य तापमानाचं पाणी घ्यायचं. शक्यतोवर घरचं पाणी फिल्टरचं पाणी घेतलेलं चांगलं राहील. बऱ्याचदा आम्ही बघतो की जारच्या पाण्याने बऱ्याचशा लोकांना घसा खराब होतो घशात अडचणी येतात त्यामुळे ते टाळलेलं बरं पडतं.
1: कोविडच्या काळात संसर्गाच्या भीतीनं आपण मास्क धारण करायचो. आजच्या काळात संसर्ग टाळण्याच्या दृष्टीनं मास्कची कितपत आवश्यकता आहे?
0: कोविडच्या काळामध्ये जो कोविड व्हायरस होता तो संसर्गजन्य पसरणारा होता नाकातोंडातून किंवा जो एअरबॉर्न डिसीज म्हणतो आम्ही त्याला तो असल्यामुळं संपर्क कमी करावा म्हणून आपण मास्क वापरायचो. पण बऱ्याचदा वातावरणातलं प्रदूषणामुळं धुळीकण आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शनचा हा काळ आहे या काळात पब्लिक प्लेसमध्ये असताना किंवा काही आजारी माणसाच्या संपर्कात असताना मास्क वापरलेलं कधी प्रोटेक्शन म्हणून चांगलंच आहे. म्हणजे ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे किंवा ज्याला लवकर व्हायरल इन्फेक्शन होतात किंवा गर्दीच्या ठिकाणी म्हणा किंवा अशा ठिकाणी थोडं वापरलेलं कधी पण चांगलं राहील.
1: लहान मुलांना कानना घशा संदर्भात जास्त सेन्सिटिव्ह असतात ते, तर त्यांच्या संदर्भात कुठले आजार असतात आणि काय काय करायला हवं?
0: बऱ्याचदा लहान मुलांमध्ये हे जे संसर्गजन्य आजार आहेत त्याचा जे इम्युनायझेशन म्हणतो आपण लसीकरण आहे त्याच्या बऱ्याचपैकी कमी झालेले आहेत. पण प्रतिकार शक्ती कमी असल्यानंतर त्यांना सर्दी पडशाचे आजार टॉन्सिल्स आहेत किंवा नाकाच्या पाठीमागे ज्या अडिनोइड्सच्या गाठी आहेत त्या वाढलेल्या असतात. आणि लहान बाळांमध्ये शक्यतोवरती जी चिंटूब म्हणतो आम्ही तिचा आकार सरळ असतो म्हणजे त्याची जी रचना असते त्याच्यानुसार बऱ्याच लवकर कानाचे इन्फेक्शन सर्दी खोकल्यानंतर बसण्याची शक्यता असते. पण आपण थोडी काळजी घेतली तर ते टाळले जातात. आता तर लसीकरणामुळं बरेचसे जे पूर्वी घटसर्प सारखे आजार व्हायचे डिप्थेरिया सारखे हे भरपूर त्या आजारामुळे म्हणजे इम्युनायझेशनमुळे ते कमी होऊन गेले.
1: आता हे टॉन्सिलायटिस आपण हे सांगितलं तर ह्याची लक्षणं काय आहेत आणि
0: युजली टॉन्सिल्स म्हणजे हे आम्ही घशाचे द्वारपाल ज्याला म्हणतो आम्ही, जे आर वॉचमन्स फॉर द थ्रोट, तर ते काय असतात की

0: ते प्रोटेक्टिव्ह लिम्फ नोड्स असतात वयाच्या 1-6 वर्षापर्यंत, इम्युनिटीसाठी लहान बाळांना कामी असतात ते. पण जेव्हा ते खूप त्रास देतात त्यांना खायला प्यायला, श्वास घ्यायला, घोरतात काहीले करत तोंड उघडं ठेवून, त्याला आम्ही ॲडेनॉइड फेसिस म्हणतो, त्या नाकाच्या पाठीमागच्या गाठीला पण त्यावेळेस सूज असते, तर ते सतत इन्फेक्शन करत असतील तर मग ते इन्फेक्शन्स हे आपल्या वातावरणातले बदल, खाण्यापिण्यातले बदल यामुळे होतात. शक्यतोवर 5-6 वर्षानंतर जर हा आजार त्यांना चालूच राहिला तर मग आपण त्याच्या सर्जरी वगैरे सारख्या ट्रीटमेंट करतो त्याच्या.
1: बर. आणि गालफुगी जे म्हणतात ते वेगळं असतो,
0: मम्स असतं, मम्स गालफुगी म्हणतो त्याला, मम्स. मग आता युजली त्याचं प्रमाण मिझल, मम्स, रुबेला म्हणजे लसीकरणामध्ये डोस येतात ते भेटले जातात बाळांना, त्याच्यामुळे जरी झालं तर त्याच्यापासून जे पूर्वी काही प्रॉब्लेम्स तयार व्हायचे, मम्स एन्केफलायटिस किंवा मम्स आर्काइटिस विशेषतः मुलांमध्ये, तर ते आता आजकाल त्याचं कॉम्प्लिकेशनचं प्रमाण कमी झालं, या डोसेस
1: नगण्य झालंय.
0: हा, नगण्य झालंय. म्हणजे हे जे संसर्गजन्य रोग असायचे कान घासा संबंधित बरेचसे, हे लसीकरणामुळे बऱ्यापैकी कमी झालेले. आणि तशी मग काळजी पालक घेतातच, बाहेरचं खाणं म्हणा किंवा थोडं पोल्युशन म्हणा, हे सगळं कमी झाल्यामुळे पण या गोष्टी कमी झाल्या.
1: आणि नाकाचं संरक्षण हे कसं करायला हवं?
0: अति अति जे काही आपण वातावरणातले बदल म्हणतो, सडन थंडीत जाणं, थडन गरमीत जाणं किंवा एअर ब्लास्ट लागणं, समजा बऱ्याचदा आपण संरक्षण म्हणजे काही मार लागल्यानंतर काही लोकांच्या नाकातनं रक्त येतं, किंवा मग वातावरणात बदल झाले की घोणाळा फुटला म्हणतो आपण त्याला, आम्ही इपिस्टॅक्सिस म्हणतो. समजा सडन तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदम गार हवेच्या समोर गेलात किंवा एकदम गरम हवेचे ब्लास्ट तुमच्या नाकाला लागले, तर तिथल्या नाजूक रक्तवाहिन्याला इजा होते आणि रक्तस्त्राव होतो. म्हणून अचानक वातावरणातले बदल फेस करणं टाळणं, शक्य नसेल तर थोडं मास्क वापरणं, अशा गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आणि बऱ्याचदा ऍक्सिडेंट्समध्ये, ट्रोमामध्ये नाकाला, चेहऱ्याच्या हाडांना मार लागतो, हेल्मेटने वगैरे ते प्रोटेक्शन मिळू शकतं.
1: आता ज्या लोकांना वारंवार सर्दी होते तर त्याचे काय कारण असतात?
0: वारंवार सर्दी होण्याचं महत्वाचं कारण एक अलर्जी आहे, अलर्जिक रायनायटिस म्हणतो आम्ही, ते एक मुख्यत्व कारण आहे. आणि मग नाकातील काही हाड वाढण्याचे दोष असतील किंवा मासाच्या गाठी वाढलेल्या असतील, हे बाकीचे कारण आहे. पण अलर्जिक रायनायटिस ही बऱ्यापैकी आजकाल कॉमन गोष्ट झालेली आहे.
1: इन्फ्लुएन्झा हा सुद्धा
0: व्हायरल डिसीज आहे. इन्फ्लुएन्झा म्हणजे एक सर्दी पडसाचा जो व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस, कॉमन फ्ल्यू कोल्ड म्हणतो तशा प्रकारे ते इन्फ्लुएन्झाचं इन्फेक्शन असतं.
1: अच्छा, तर त्याचं आपण कशा प्रकारे नियंत्रण करतो?
0: व्हायरल डिसीज सेल्फ लिमिटिंग असतात आणि त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट भेटली की पेशंट त्यातनं रिकव्हर होतो. म्हणजे आपली सेल्फ इम्युनिटी हे इन्फ्लुएन्झा कमी करते. आणि लहान बाळांमध्ये इन्फ्लुएन्झाचे व्हॅक्सिन पण आहेत आता. इव्हन ज्यांना अलर्जिक रायनायटिस आहे, अस्थमा आहे, असे मोठे माणसं पण त्याचं इम्युनायझेशन घेऊ शकतात, इयरली म्हणा वगैरे असं. ते तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार आपण घेतल्यानंतर त्याची सिव्हिअरिटी कमी होते.
1: बरं.
0: कारण हे जे व्हायरसेस आहेत हे दर कधी त्यांची अँटीजेनिसिटी चेंज होत जाते, त्याच्यामुळं ते होत राहतं. पण इम्युनाइज असल्यामुळं त्याच्यापासून होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याची सिव्हिअरिटी आहे ही कमी केली जाते.
1: बरं. आता हे जे लस सांगितली आपण, त्याचा ठराविक काळापुरतीच त्याचं उपयोगिता असते का?
0: हा, इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन्स जे आहे ते काही काळापुरतं प्रोटेक्शन देतं, 6 महिने वर्षभर. त्याचे रिपीट किंवा आपण त्याला बुस्टर डोस म्हणतो हे लागतं.
1: आणि आपण जे घटसर्प वगैरेच्या संदर्भात जे लसीकरण सांगितलं, तर त्याचं लसीकरण कुठल्या काळात घ्यावं लागतं? आणि
0: तो एक इम्युनायझेशन शेड्यूल गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला असतो नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये. ते 5 वर्षापर्यंत त्याचे शेड्यूल असतात, डीपीटी म्हणून येतात. आता त्यासोबत नवीन ह्याच्यामुळे बरेचसे कॉम्बिनेशन येतात लसींमध्ये. एक फिक्स शेड्यूल, एक वय वर्ष 5 पर्यंत म्हणा वगैरे असं, त्या शेड्यूलनुसार किंवा जन्मानंतर 0, 2, 4, 6 असे त्याचे शेड्यूल्स असतात, त्याच्यानुसार बालरोगतज्ञ देतात घटसर्पाचे इंजेक्शन. त्याच्यामुळे बरंचसं प्रमाण कमी झालं. आजकाल घटसर्पाचे पेशंट बघायला याला भेटत नाही.
1: सामान्य माणसाने आता पावसाळ्यात काय दक्षता घ्यायला हवी?
0: शक्यतोवर शक्य असेल तर भिजू नये. पण नाही शक्य झालं, भिजलं तर कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. किंवा बाहेरचं काही खाणं पिणं टाळावं, कारण व्हायरल इन्फेक्शन किंवा पोट बिघडणं ह्या गोष्टी कॉमनली होतात. वातावरण बदललं की व्हायरसची अँटीजेनिसिटी चेंज होते, व्हायरस त्याचं ते जीन्स बदलतात आणि पटकन आपल्याला इन्फेक्शन कॅरी होतं. मुख्यत्वे ज्यांना कान फुटलेले आहेत किंवा कानाचे आजार आहेत त्यांनी शक्यतोवर कानात पाणी न जाऊ देणं हा सगळ्यात मोठा काळजी घ्यावी.
1: तंबाखूचं सेवन आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असताना देखील त्याचं सेवन मोठ्या प्रमाणावर होताना आढळतं. विशेषतः तरुण वर्गामध्ये जबड्याच्या कॅन्सरचं प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. अशा व्यसनांच्या संदर्भात आजच्या तरुण पिढीला आपण काय मार्गदर्शन कराल?
0: आता पान, सुपारी, गुटखा, तंबाखू

0: विक्री ह्याचे किंवा दारू ह्या गोष्टी ठीक आहे, बंदी मिळणं नाही मिळणं तो भाग त्याच्यावर आपण चर्चा न करता प्रत्येकाने त्या गोष्टीच्या आहारी जाऊ नये किंवा व्यसने दिनता करू नये हे माझं पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे सांगणं आहे सगळ्यांना. आम्ही बघतो की खूप तरुण पिढी आजकाल तंबाखू पान सुपारी गुटखा दारू ह्या व्यसनामुळं, पूर्वी कॅन्सरचं प्रमाण कान्नाकशासंबंधीचं प्रमाण खूप कमी होतं पण आता ते प्रमाण वाढलेलं दिसतं आणि ते तरुण पिढीमध्ये जास्त आहे. पूर्वी आम्ही जेव्हा बघायचो 15-20 वर्षापूर्वी की बाबा कान्नाकशा संबंधित आजार 60-65 वर्षी 70 वर्षी व्हायचं पण आता आम्ही 20-25 वर्षाचे 30 वर्षाचे मुलं बघतो ज्यांना पुडीची सवय आहे, गुटख्याची सवय आहे, मग त्यांना जिभेचे कॅन्सर, तोंडातले कॅन्सर, घशाचे कॅन्सर हे खूप व्हायला लागले. त्याच्यामुळं व्यसनाधीनता न करणे, त्या वाटेला न जाणे हाच त्याच्यावरचा चांगला इलाज आहे. कारण ते झाल्यानंतर जो काही शासन व्यवस्थेवर म्हणा किंवा पेशंटच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीवर, त्याच्या शारीरिक परिस्थितीवर सगळं ते सगळं डिस्टर्ब होऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत.
1: उचकी येणे हा जो आजार आहे तो घशाशी निगडीत आहे,
0: तो डायफ्रामॅटिक इरिटेशन म्हणतो फ्रेनिक नर्व डायफ्रामॅटिक इरिटेशन म्हणून ते उचकी येते. समजा
1: तर काही रुग्णांना असं होतं की किती उपचार केला तरी ते उचकी थांबत नाही, मग त्याचं काय कारण असतं?
0: डायफ्रामॅटिक इरिटेशन असतात काही, आता त्याला फ्रेनिक नर्वेक्टॉमी वगैरे असे म्हणजे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहे ते करतात, म्हणजे त्याचं कारण शोधून त्याचं निदान करून त्याच्यावर उपचार केला तर होऊन जाते.
1: म्हणजे त्याचा फक्त द्वारपाल म्हणून आपला संबंध आहे, बाकी त्याच्याशी जास्त संबंध नाही. मला हे जे अन्ननलिकेचे जे विकार असतात तर घशापासून खाली जर अन्ननलिका नसेल तर मग त्याचं ऑपरेशन आपण करू शकतो का?
0: पीडियाट्रिक सर्जन करतात.
1: अच्छा,
0: पीडियाट्रिक सर्जन आहेत जे लहान बाळामध्ये तेव्हा जेव्हा निदान होतं त्यांना ट्रकेविशल फुशुला किंवा काय त्याची गुंतागुंतीच्या गोष्टी असतात ते लहान बाळाचे सर्जन्स असतात. एम एस जनरल सर्जरी नंतर एम सी एच केलेले पीडियाट्रिक सर्जन्स असतात.
1: आता सर हा वारीचा काळ आहे, या वारीच्या कालावधीमध्ये बरेचसे भक्त पंढरपूरला जात आहेत तर त्यांनी त्या दृष्टीने काय दक्षता घ्यायला हवी?
0: आता आपण श्रद्धेपोटी आपण नदीमध्ये डुबी मारतो तिथं बऱ्याचदा कानात पाणी जातं आणि ते थोडस ठीक आहे, आपल्यासाठी नदी पवित्रच आहे पण शेवटी ते जर दूषित पाणी गेलं तर बुरशीजन्य आजार होतात. शक्यतोवर ते तर टाळणारच नाहीत पण मग कापूस काना ठेवून डुबी मारा किंवा बाहेर डुबी मारून बाहेर निघाल्यानंतर कान लगेच स्वच्छ करून घ्या सुती कपड्यांनी किंवा कॉटननी, म्हणजे बुरशी वगैरे होणार नाही.
1: डॉक्टर साहेब, आज आपण आकाशवाणीमध्ये आलात आणि आरोग्य मंत्र ऐकणाऱ्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना कान नाक घसा यांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याबद्दल मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं मी आपलं आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आरोग्य मंत्र हा कार्यक्रम आपण ऐकला तो श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आज पावसाळ्यात कान नाक आणि घशाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सचिन चोले यांची दिनेश प्रसाद माकरिया यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ऐकूयात जाहिरात संदेश.
3: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
2: आणि आता एक निवेदन.
4: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायम

0: रूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र हे सकाळचे 11 वाजले आहेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रणजित बागलाने आपण सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला देख कबीरा रोया या चित्रपटातलं मन्नाडे यांच्या मुख्य स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन।

देख कबीरा रोया या चित्रपटातलं राजेंद्र किशन यांचं गीत मन्नाडे यांनी गायलं होतं आणि संगीत मदन मोहन यांचं होतं। श्रोते हो, यानंतरचं गीत नास्तिक या चित्रपटातलं आहे। मदन मोहन यांचं संगीत पुन्हा एकदा प्रदीप यांच्या स्वरात, राजा मेहंदी अली खान यांचं गीत।

0: नास्तिक या चित्रपटातलं प्रदीप यांच्या आवाजातलं राजा मेहदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं. आता एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या

0: हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर ताजमहल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि गायकस्वर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचं आहे.

श्रोते हो, ताजमहल या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत रोशन यांनी दिलं होतं. आणि आता हीर रांझा या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत कैफी आझमी यांचं आहे. संगीत मदन मोहन यांनी दिलेलं आहे.

हीर रांझा या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर सरस्वती चंद्र या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं आहे. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: सरस्वती चंद्र या चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं. आणि आता एक निवेदन.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांवरचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं गदी माडगुळकरांची लावणी सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली आहे. संगीतकार वसंत पवार.

रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा सुरेख वस्तू म्हणजे आवातलं जगा याला कुंपण

नाही काल ऐको आले कोल्हे कोई पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही साऱ्या रात्री रा...

मल्हारी मार्तंडे या चित्रपटातली गर्दी माडगुळकरांची लावणी आपण ऐकलीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीतकार वसंत पवार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर पाहुणी या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं जगदीश खेबुडकरांचं गीत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

0: या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांनी दिलं होतं. आणि आता एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026, वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता.

0: वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: आणि आता हा कार्यक्रमातलं शेवटचं गीत मेरा नाम जोकर या चित्रपटातलं आहे. मुख्य स्वर मुकेश यांचा आहे. हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीतकार शंकर जयकिशन.

0: जाने कहां गए वो दिन कहते थे।
1: मेरा नाम जोकर या चित्रपटातलं मुकेश यांचं गीत आपण ऐकलं, मुकेश यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं, हसरत जयपुरी यांच्या या गीताला

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेट पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:45 झालेले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवात मेघ मल्हार या नाटकातल्या नाट्यपदापासून. विद्याधर गोखले यांचं नाट्यपद वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आहे.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं मेघ मल्हार या नाटकातलं. आणि आता जाहिरात संदेश.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.
2: देश

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटचा मेसेजकडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: कान्होपात्रा या नाटकातलं नावी कुलकर्णी यांचं नाट्यपद आपण ऐकलं. नीलाक्षी जुवेकर यांच्या आवाजामध्ये संगीत वसंत देसाई यांचं होतं.
1: बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको अरे संसार

मकहडूनी शर्म हयाला उने कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुणी घेवा झटू नको मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व बारहा वागू नको अरे एकाहून एक तरी जगामध्ये

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अनंत फंदे यांचा फटका आपण ऐकलात. संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता काही क्षणांमध्येच प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: हो, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग, त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, काय रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुपवरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरे हो? राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू

0: रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
1: करेक्ट.
0: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
2: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
0: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
2: कुठली गोष्ट?
0: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं. त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले, पण काहीतरी दुसरं काम आलं त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
2: आठवली, आठवली ही गोष्ट. परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
0: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
2: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बर का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
0: वा, खरंच. अरे बेल वाजली. आता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
2: अगं तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा आहे.
0: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये.
3: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
2: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
3: म्हणजे?
0: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
3: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
2: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
3: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
0: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
3: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
2: बापरे. मग
3: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं, गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
0: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
2: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
3: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला, समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
0: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
2: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
3: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
0: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
2: काय ग?
0: ते म्हणतात, राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
2: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
3: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
0: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
2: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
3: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
2: मग विषयच तसा आहे ना. पण एक कबुली देतो. हा, काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
0: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगरीचे अवतार असतातच आसपास.
2: हो हो, खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
3: कारण अति घाई संकटात नाही.
0: काही प्रश्न की नाही.

0: ते सोडून द्यायचे असतात.
1: हो आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची, पण संध्याकाळी चल चहा घे, जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळे एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोला चाली, हा बोला चाली झाली, दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला,
1: बापरे.
0: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचा ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीये.
1: क्या बात आहे, खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय माणूस की आत घेऊन आलीये. क्या बात आहे,
0: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, ही

0: वा किती सुंदर आहे हे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: हो खरच खरच, माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला काका सोपं आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही. आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटनावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्याच हातात आहे.
2: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी-10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात आहे. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर,
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं

0: प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का. दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
2: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
0: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत चार माणसं पण चार वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
2: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
0: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
2: म्हणूनच मानसशास्त्रज्ञ ही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
2: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
2: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
0: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
2: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
0: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
1: अगं एकदा काय, 10 वेळा करी.
2: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे. ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल. आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
0: वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
2: खरंच, आपण जग बदलू शकत नाही पण आपला स्वभाव बदलू शकतो आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
0: वा, चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल. बरं
1: बरं बरं, ठीक आहे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलंय होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथी विषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्या सोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्प्टम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्प्टमच्या सिमिलर सिम्प्टम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषध आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते. आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जी घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झालं, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर याच्यामध्ये

0: इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिमटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं, वेगवेगळे कॉम्बिनेशन
1: किंवा
0: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँझायटी बरीच असते. आता ती अँझायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँझायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँझायटी बेसिकली, जे माइंडमध्ये काम करतं, आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिमटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे, तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँझायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन, आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिमटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं. म्हणजे जेव्हा अँझायटीज कमी होते, तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
1: अच्छा, पण म्हणजे रुग्णाचा इतिहास, त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं, आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
0: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो, कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटला आयबीएसचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं, कारण प्रत्येकाचा जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे, आणि त्यांचं सिमटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिमटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोज केलं, तरी त्यातले जे सेट ऑफ सिमटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतलं, अगदी संधिवाताचे पाच पेशंट घेतले, आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले, तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्ती जॉईंट पेन असतं. म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहे. डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे, रुमटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिमटम स्वतःचे प्रोड्यूस करते, व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिमटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते, मग लेफ्ट, काही ना आधी खालचे जॉईंट, मग सगळे वरचे. म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात, मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढे जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता ह्याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे व्हेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याची कुठलीही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमटॉइडचं उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं. आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणी पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिमटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिमटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिमटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, मग हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय, मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिमटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट, माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो. किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत
0: नाही. असं सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंट त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या

0: होम्योपॅथीची जरी असली तरी ते त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
1: असं येते आमच्याकडे जे सिमटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत कारण बाकीची औषधं आहेत जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे कसं अगदी अलगत जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
0: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिले तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
0: त्याच्यामध्ये
1: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोलला तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, की मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात, काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही पेले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवर मध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिमटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिमटम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो, काहींना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीय त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
0: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
1: कारण हे जे सिमटम आहे हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
0: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी तापच तरी किंवा सर्दी खोकलाचे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
1: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोडे दिवसानंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
0: बरोबर. तुम्ही मग आजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी अॅलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
1: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी अॅलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते अॅलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळं आहे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
0: तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल,
1: पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात
0: त्यामुळे ऑलरेडी करून आलेल्या
1: 80% वेळेला असंच होतं.
0: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक, तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का, म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
1: अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिमटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
0: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं, म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
1: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 क्षार असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात
0: उसाच्या रसापासून
1: आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची ती बकरीचं दूध, म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल डिस्पेन्सिंग साठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं,
0: त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
1: अगदी वेगळी, त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 ची पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
0: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
1: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी.

0: मी कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक सव्वा तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता,
1: क्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का, आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून अजून पोटेंटाइज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला

0: विशेषतः
1: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत. अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून अजून पोटेंटाईज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला, 3 गोळ्या एका वेळेला पुरतात. सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातून 3 घ्या.
0: अच्छा,
1: अशा केसेसमध्ये लागतं.
0: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
1: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे. ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
0: अच्छा,
1: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
0: अच्छा,
1: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
0: त्वचेवरती
1: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला, तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसं पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाही आहेत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाली ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस, अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची तर करू शकता, फक्त तुम्हाला त्रास कमी झाला, ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
0: बरं झालेलं
1: आहे, ही पावती आहे खरं तर.
0: अच्छा,
1: आता खरंच बरं होत
0: आहे त्याची.
1: होय
0: बरं, पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
1: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी, आपण ज्याला पित्त उठत म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट आणि लवकर येतो त्याच्यामध्ये स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच, एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डिलायटिस वेगळे, HLA-B27 वगैरे, हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिम्प्टम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे, ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह, कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिम्प्टम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अग्रेव्हेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिम्प्टम्स येतात ना, की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँझायटी इश्यू सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रा नाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँझायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
0: डिप्रेशन
1: आणि कॉन्फिडन्स लॉस, हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँझायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज, ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
0: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
1: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20-30 मध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाहीयेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय, व्यसन आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते

0: 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा किंवा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20-30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते. आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षांची, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि ह्याच्यामुळे मला माझ्या ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचा जॉब सुद्धा द्यायची वेळ आली. म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळेला ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4थ्यानंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एन्डॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन्ट आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफ मध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा करता.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वी मध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार त्यामुळे. आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी ही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य
0: अगदी धोक्यात आहे.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या अॅलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईल बद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण पीसीओडी म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, पीसीओडी त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्वाचे
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि

0: खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातले मोठे स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झालं, तेव्हा त्यांनी कळतं अरे ह्या नंतर आपलं स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे एक संवाद असतो त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन जातात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार, कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्ही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो, कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही असं चालतं, किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पिलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात, त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, हो. म्हणून या काही गोष्टी,
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषत केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली, कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण, तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण व्हॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो, त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं?
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा, आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज मध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ऍलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर

0: जे सिम्पटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिम्पटम्स येऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हतं. अशा वेळेला ते असे बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारले होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे,
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यवर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटले तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाहीये ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर की आता हे सिम्पटम येत नाहीये, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाहीये, ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आलेत, आणि तो जे सिम्पटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली ते सिम्पटमही आता येत नाही, किंवा पेन यायचा किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो, तर अशा वेळेला हे सिम्पटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1-3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्यान पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले,
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहे. खरं
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत, होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो, आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटट तुम्ही जेव्हा ट्रिगर बद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो, असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो, आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं, तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो, गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का? कसं
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो, इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं, त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांसाठी
1: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकल मध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी केले 2009 पासून सुरू केलं, 10 वर्ष मला लागली, कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन

0: रेडी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंट मध्ये कसे दिसतील तुम्हाला.
1: हा म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः तुमचं हे पुस्तक आहे
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर. कारण एक डॉक्टर जी 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात. पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो. तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं. तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतोच आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही. पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत.
1: बरं,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला।
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आया। अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी। ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए हैं। और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं। मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय। वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे RBI ही वाढ केली आहे। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय। मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। नीट UG फेर परीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केल्यात। उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिले। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली। त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल। तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही। 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत

कायम राहील, त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलद गतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29

0: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3 लाख कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल, मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराण विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्त सेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 18 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ. जिल्ह्याच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी. जिल्ह्यातल्या ग्रीनफील्ड टीपी प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक.

0: जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक।
1: जून महिन्याच्या अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या प्रारंभी चांगली जोरदार हजेरी लावली। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 7 जुलै दरम्यान ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं दिला होता, त्यामुळे नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली होती। नाशिकमध्ये ढगफुटी झाली नसली तरी 7 आणि 8 जुलैला नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात जवळपास अतिवृष्टीच झाली, त्यामुळे रस्ते कालवे भरून वाहिले। कसारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर चांदवड येथे घाटात दरड कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला। राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सर्व शासकीय अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून होते। धोकादायक ठिकाणून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं, तसेच नंदूर मध्यमेश्वर येथे बेटावर अडकलेल्या 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। नाशिकमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। इगतपूर येथील दारणा धरण 7% इतके होते, त्यात आता 31% इतका साठा वाढल्याची नोंद झाली आहे। अवघ्या 2 दिवसात हा साठा वाढला आहे तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा 30% 71% इतका झाला आहे। अर्थात गंगापूर धरणात 75% साठा झाल्याशिवाय नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येणार नाही असं नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे। नाशिक जिल्ह्यात जून ते जुलै दरम्यान 2 वेळा दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाची अपेक्षित पेरणी झालेली नाही। नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6,40,550 हेक्टर इतकं आहे, त्यापैकी जेमतेम 34% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत। नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% इतक्या पेरण्या झाल्या आहेत। आदिवासी भागात सलग पाऊस नसल्यानं भात लागवड खोळंबली आहे। आतापर्यंत केवळ 3.76% इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे। त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तनाथ महाराज पालखीचे पंढरपूर साठी नुकतेच प्रस्थान झाले। संत निवृत्तनाथ महाराजांच्या मुखवट्याची महापूजा आणि मिरवणूक काढण्यात आली। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आमदार गोकुळ गीते आणि त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यावेळी उपस्थित होत्या। त्र्यंबकेश्वर येथून आधी नाशिक, त्यानंतर सिन्नर आणि पुढे अहिल्यानगर येथे पालखीचं प्रस्थान झालं। या पालखीत 25,000 वारकरी सहभागी झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची चरण सेवा उपक्रम या निमित्ताने पार पडला। नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे। हा आराखडा जिल्हा बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत मंजूर करण्यात आला। नाशिकच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील मखमालाबाद येथे ग्रीनफील्ड टीपी स्कीम राबवण्यासाठी 753 एकर जागा अधिग्रहित करण्यात येणार होती, मात्र शेतकऱ्यांचा त्यास विरोध होता। अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिकेने या संदर्भात तसे पत्रही जारी केले आहे। स्मार्ट सिटी कंपनीने 2018 हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती, मात्र 50% अधिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध होता, त्यामुळे हा विषय न्यायालयातही गेला होता। अखेरीस नाशिक महापालिकेने ही योजना रद्द केली आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना तर V.वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार अभिमन भडकमकर यांना प्रदान करण्यात आला। नाशिकचे रंगकर्मी सुनील देशपांडे यांना बाबूराव सामंत हा पुरस्कार बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सध्या जोरदार मोहीम सुरू केली आहे। नाशिक विभागात 20 हॉटेल्स आणि अन्य अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली। या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले, तसेच परवाना नसतानाही चालवल्या जाणाऱ्या 4 आस्थापना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक।
0: श्रोते हो, याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।
2: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमचे कार्यक्रम प्रसार भारती

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली

0: जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में, प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिझाईन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. तसंच MT मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी

0: महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. दोन आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या अप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग इथे भेटते HPCUC मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली, त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेल भूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: सोते बिल्कुल सही कहा. और जब हम बहुत ही फुर्सत में होते हैं तो परिवार के साथ समय बिताने की बजाय हम ऑनलाइन सर्चिंग में ज्यादा मशरूफ रहते हैं.
3: और मंदाकिनी जी, यहाँ तक कि कई बार तो ऐसा भी देखा जाता है ना कि हम अपने किसी काम में लगे हुए हैं और दूसरी तरफ हमारे जो नजरें हैं या हमारे कान हैं वो मोबाइल पर ही बीच बीच में लगे हुए रहते हैं. और बहुत सारी महिलाएं भी ऐसी हैं जब काम तो वो रसोई में कर रही हैं लेकिन उस वक्त भी उनका मोबाइल उनके पास में होता है और वहां भी नजरें उनकी मोबाइल पर होती हैं. और सुबह जब सबसे पहले हमारी आंख खुलती है तो सबसे पहले हम क्या करते हैं?
2: अपना मोबाइल चेक करते हैं. हाँ. किसी का मैसेज आया कि नहीं. मोबाइल इतना चुप चुप क्यों है ना? ऐसा लगता है
3: ऐसे हो गया कि इसके बिना हम बिल्कुल अधूरे हो गए. ऐसा लगने लगता है.
2: बिल्कुल सही कहा आपने. और कई बार पता है क्या होता है चंचल, जब हम अपना फोन घर भुलाते ना मोबाइल ऑफिस आते वक्त या कहीं जाते तो लगता अरे सारी दुनिया तो हम भूल ही आए. बिल्कुल हमारा मूड ऑफ हो जाता है, ओहो मैं मोबाइल घर भूल आई, है ना। तो ये ऐसी स्थिति हो गई है हमारी, और डिजिटल होते जा रहे इन रिश्तों में जो आई कॉन्टेक्ट, जैसे किसी से नजर

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडही आली आहे. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेजमधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिली आहे. खर तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र.

0: चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशीत थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशीत थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा. भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
1: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
0: हो,
1: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडतायत हे असं कधी जाणवलं?
0: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
1: ओ अच्छा,
0: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
1: वा वा वा, मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
0: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादेकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे, कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा, एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी, नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वा वा.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं खरंच. म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशीही आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलाय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्या मात. एकाएकी संचारत तिचं बाईपण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं

0: आई पण तिच्यात निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं, परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. टाइम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो. पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
1: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं. खरंच फार फार सुंदर.
0: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमरशेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
1: वाह वाह तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच. आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
0: हो नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीक येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
1: बर,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धून तुझ्या मुरलीची.
1: वाह.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळूनी गेली बावरूनी गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
1: वाह वाह.
0: झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं? तशी ती तुझी कोण होती? ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याच मुळे श्रीहरा ती एकटी पडली. गोंधळून गेली, भांबावून गेली, तुझ्याच

0: मुळे श्रीहरात ती एकटी पडली, उतरवण्या तिची निळी हळद, येत असेल का रे अनय कुणी? उतरवण्या तिची निळी हळद, येत असेल का रे अनय कुणी?
1: वा सुंदर, म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे, अशक्य सुंदर. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना.

नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावर

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत बालगंधर्व या चित्रपटातून आनंद भाटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांची रचना. संगीत आहे कौशल इनामदार यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आज ऐकूयात ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करत आहोत डॉक्टर आशिष दरवडे यांचं, जे ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या शाखेतील तज्ज्ञ दंतचिकित्सक आहेत. तोंड, दात, हिरड्या आणि जबड्यांचे आजाराचं अचूक निदान, एक्सरे, सीबीसीटी यासारख्या आधुनिक रेडिओलॉजिकल तपासण्यांच्या सहाय्यानं योग्य उपचारांचं नियोजन करण्यासाठी ते समर्पित आहेत. गेल्या 15 वर्षापासून तोंड आणि जबड्याच्या आजाराचं निदान, उपचार, नियोजन आणि

0: दंत चिकित्सा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सीबीसीटी म्हणजेच हे जे तंत्रज्ञान आहे त्रिमितीय 3D विश्लेषण आणि कॉम्प्युटर गायडेड इम्प्लांट सर्जरी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अचूक निदान, शस्त्रक्रियेचं संगणकीय नियोजन आणि सुरक्षित तसंच अचूक इम्प्लांट बसवण्याची प्रक्रिया हे राबवण्यात ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि परिचितच आहेत. रुग्णांचं अचूक निदान, योग्य उपचार नियोजन आणि दीर्घकालीन यशस्वी उपचार हे त्यांच्या मुख्य कार्याचं ध्येय आहे आणि हा त्यांचा उद्देश आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तोंडाचं आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नेमका काय संबंध आहे किंवा ते एकमेकांशी कसे परस्पर पूरक असे आहेत?
1: तोंडाचं आरोग्य म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की ओरल कॅव्हिटी इज अ गेटवे टू द बॉडी, म्हणजे तोंड हे शरीराचे प्रवेशद्वार आहे.
0: बरोबर.
1: आणि निरोगी तोंड असेल तर तुमचं शरीर पण निरोगी राहील. तर पहिलं म्हणजे तोंड हे फक्त दात आहेत हा एक खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे. तोंड मध्ये काय काय गोष्टी येतात, एक म्हणजे तुमचे दात आहेच.
0: बरोबर.
1: त्याच्याखालच्या हिरड्या ज्याच्या आतमध्ये हाड असते, जीभ, टाळू आणि तुमच्या आजूबाजूचं सॉफ्ट टिश्यू म्हणजे चमडी. तर हे सगळे विभाग अतिशय महत्वाचे, हे सगळे क्लीन असणं महत्वाचे. तर जेव्हा आपण घास घेतो तर दाताचं काम फक्त चावणं आहे,
0: हो
1: ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती. पण लाळेचं काम अतिशय महत्वाचं आहे की लाळेमध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, लाळेमध्ये पचनक्रिया सुरू होते. आम्ही त्याला सदावरी अमायलेज म्हणतो की तुम्ही जो घास घेताय तो तिथेच पचायला सुरुवात होते.
0: बर.
1: आणि जिभेचं काम काय, तर जे जे आपल्या घास सावल्या चाललाय त्याला मऊ करून गोल करून तो पचनक्रियेमध्ये टाकून देणे,
0: अन्न नलिकेतून तो खाली ढकलण्याचं ढकलण्याचं काम.
1: सगळ्यात पहिली पचनक्रिया जी सुरू होते ती तोंडात सुरू होते.
0: बर.
1: पचायला सुरुवात तिथे होते आणि तिथे जर आपण काळजी नाही घेतली तर तोंडात आता तुम्ही जे पण खाताय त्याची पहिली आपल्याला टेस्ट करते.
0: बरोबर.
1: तुम्ही रवंथ करता त्याचा आनंद पण घेता, मग तो आज जातो, डायरेक्ट नाही आज जात, गिळत नाही आपण. तर जेव्हा आपण हे सगळं करतोय तर हे महत्वाचं आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्थित चावत तर आहोतच, पण दात आहेत का, आपण हिरडे मजबूत ठेवल्यात का, आपली जीभ स्वच्छ आहे का.
0: आणि फक्त दाताचं आरोग्य च्या बाबत बोलत असताना केवळ दाताच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा दाताची काळजी घेणं आवश्यक नसून मुखामध्ये आपले जे अन्य अवयव आहेत तर त्याची देखील देखभाल आणि काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. मग ही तोंडाची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्वाच्या सवयी कोणत्या सांगता येतील आपल्याला?
1: तर पहिलं आपण हे समजून घेऊ की आपल्या तोंडात अनेक कीटाणू आहेत.
0: बर.
1: शरीरात लाखो मध्ये तोंडामध्ये 700+ कीटाणू ऑलरेडी आहेत.
0: बर.
1: त्याच्यामध्ये व्हायरसेस म्हणजे बुरशी तयार करणारे आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत.
0: हो.
1: तर यांना स्वच्छ ठेवायचं म्हणजे नुसतं ब्रश करून स्वच्छ ठेवणं नाही.
0: बर.
1: तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी जुन्या काळामध्ये कॉपरच्या अशा रॉड्स होते, टंग क्लीनर्स होते, जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी होते. आता प्लास्टिकचे येतात, जीभ स्वच्छ ठेवणे पहिली गोष्ट. जेवल्यानंतर चूळ भरणे खूप महत्वाचं. पहिली गोष्ट चूळ भरणे महत्वाचं. दातातले अन्नकण साठले की बॅक्टेरियाज तिथे साठणार.
0: बरोबर.
1: आणि तो साठलेला भागाला आम्ही प्लाक म्हणतो, म्हणजे ते जिभेला थोडं मऊसर
0: लागत.
1: तर पहिल्यांदा ते साठणंच आपल्याला टाळलं पाहिजे.
0: बर.
1: ब्रश दोनदा करणे सगळे सांगतात.
0: बर.
1: पण रात्रीचा ब्रश करणे अतिशय आवश्यक.
0: अच्छा. बर.
1: आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर ब्रश करणे आवश्यक. जसं मी मगाशी म्हणलं की तुमच्या तोंडात बॅक्टेरिया चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत. तर पचनक्रिया वाढवणारे जे बॅक्टेरियाज आहेत किंवा कीटाणू आहेत ते सकाळी जास्त असतात, तर ते पोटात जाऊन दे, म्हणजे आपल्या शरीराला कळतं
0: की गुड
1: बॅक्टेरिया अँड बॅड बॅक्टेरिया.
0: अच्छा. बर.
1: ते पोटात जाऊन दे की आपल्या शरीराला कळते की आता पचन क्रिया सुरू करायची.
0: हो हो.
1: मग जेवल्यानंतर ब्रश तुम्ही करणं अपेक्षित.
0: बर बर बर.
1: ह्या दोन गोष्टी. आणि तिसरं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की हिरड्यांना मसाज आपण नाही करत.
0: बर.
1: थोडंसं आपण हिरड्या जुन्या काळामध्ये ऑइल पुलिंग नावाची एक गोष्ट होती, म्हणजे तोंडात ते तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल ठेवायचे, तोंडात पकडून ठेवायचे काही सेकंद आणि थुंकून द्यायचे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे काय व्हायचं की अडकलेल्या गोष्टी पण निघायच्या, दुर्गंधी कमी व्हायची. ते तर बेसिकली हिरड्यांना

0: पण मसाज व्हायचा किंवा बोटानी मंजन असायचं.
1: हो हो बरोबर.
0: तर हिरड्यांची पण काळजी
1: घेतली जायची
0: आणि हे स्पेशली वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचं.
1: अच्छा. मग मला हे आता विचारायचं होतं की समजा दात नसल्यामुळं आणि आहार आणि पोषणावरती त्याचा काही परिणाम होतो का, किंवा त्यामुळं बोलण्यात एखाद्या प्रकारची अडचण येऊ शकते का, किंवा आपल्या चेहऱ्याच्या दिसण्यामध्ये किंवा चेहऱ्याच्या लुकमध्ये काही बदल होऊ शकतात का?
0: तुमचे दात नसतील तर पहिलं तुमची पचनक्रिया खराब होणार.
1: बरं.
0: म्हणजे तुम्ही अन्न चावूच नाही शकणार. तर पचनक्रिया निश्चित खरं. मग खूपशा वयोवृद्ध लोकांना ऍसिडिटी खूप असते, पोटाचे विकार असतात.
1: बर.
0: त्यांना असं वाटतं आम्ही हिरड्यांनी खातोय ना, माझे दात नाही आहेत.
1: हो.

0: त्यांना असं वाटतं आम्ही हिरड्यांनी खातोय ना, माझे दात नाही आहेत तर मी हिरड्यांनी खातोय. तर दाताचं काम छोटं करणं आणि थुंकीचं जे काम आहे, लाळेचं जे काम आहे ते खूप महत्वाचं, की जो ओल्ड एज मध्ये ड्राय माउथ होतो म्हणजे काय की थुंकीचं प्रमाण कमी होतं. तर जेव्हा तुम्ही दात नसतील अशा वेळेस निश्चितपणे पचनक्रिया तुमची खराब होते. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की तुमच्या कानाच्या शेजारी एक जॉईंट आहे, त्याला टेम्पोरोमँडिब्युलर जॉईंट म्हणतात, म्हणजे एक सांधा आहे,
1: बर
0: तो पहिला खराब होतो.
1: ओके.
0: तुमचे दात नसतील तर सगळा लोड, जसं की आपल्या पायामध्ये एखादा खडा जरी आला तर आपण लंगडायला सुरुवात करतो,
1: बरोबर.
0: तर तुमच्या दाताचा बॅलन्स गेला की सगळा लोड तुमच्या सांध्यावर जातो. तुमचे चावण्याची पद्धत बदलली, अलाइनमेंट चुकली की तुमचे सांधे दुखायला लागतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे डोके दुखी येते, हा करताना क्लिक आवाज येतो कानामध्ये. तुम्हाला कधी कधी काही पेशंटला तोंड पण उघडता येत नाही, खूप कठीण होतं तोंड उघडायला. तर निश्चित तुमच्या जॉईंटला त्याचा निश्चितपणे परिणाम आहेच. वरती तुमचे व्हिटॅमिन डेफिशियन्सी सुरू होतात, म्हणजे तुम्हाला पचत नसल्यामुळे खूप आजार, गंभीर आजार व्हायची शक्यता आहे. डायबिटीसला तुम्ही आमंत्रण देताय,
1: बरोबर,
0: कारण साखरेचं प्रमाण जास्त आहे. जेव्हा तिथनं दात जातो तर पर्यायाने तिथल्या हिरड्या पण जातात, कालांतराने हिरडीच्या खाली जे हाड आहे ते पण जायला सुरुवात होते. तर आपल्या दातांमुळे आपले गाल आणि ओठ स्पष्ट उच्चार करू शकतात आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचे स्नायू पण चांगले काम करतात. जसं मी स्नायूंचं बोललो की स्नायू तर इफेक्ट होतातच, पण स श फ व हे शब्दच उच्चारता येत नाही. आणि मग सुरकुत्या येणं, जेव्हा तुमचं जास्त प्रमाणात हाड जातं, दात तर गेलेच हाड पण गेलं तर जबड्याचं हाड पण जायला लागतं.
1: बरं. अच्छा.
0: कारण त्याला फंक्शनिंगच नाही. मी जसं नेहमी सांगतो की तिथे जर काही फंक्शनिंग असेल तो भाग शरीर झिजवून टाकतो.
1: बरोबर.
0: तर मग जबड्याचं हाड गेलं की तुम्हाला गाल आत जाणे,
1: बरोबर,
0: चेहऱ्याचा
1: प्रकारचा खड्डा पडला,
0: खड्डा पडल्यासारखं वाटणं, बरोबर आहे, सुरकुत्या येणे. त्यानंतर खूप वेळा निदर्शनात येतं आपल्याला की सुरकुत्या गाल तर गेलेच आहे पण चेहऱ्याची हाईट कमी होते,
1: बरोबर,
0: म्हणजे चेहरा छोटा दिसायला, जे की लगेच कळते की तोंडात दात नाहीये. बरं, हे फक्त वृद्धांना होतं असं नाही.
1: अच्छा.
0: तरुण लोकांना पण हा प्रॉब्लेम यायला लागला, कारण त्यांना अवेअरनेस नाहीये की ते पटकन दात काढून टाकतात, लहान वयातच दात गेलेले असतात. तर त्यांना पण जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होतात, त्यांचे पण चेहरे उतरतात आणि जे मोठ्यांना प्रॉब्लेम, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांना दिसायला लागले आहेत.
1: याबरोबरच सर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तोंड कोरडं पडणं किंवा ड्राय माउथ आपण जसं म्हणतो की यासारखी समस्या निर्माण होताना आपल्याला सर्रासपणे आढळते, तर यावर काय उपाय आहेत का?
0: तर बेसिकली ड्राय माउथ म्हणजे त्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये झेरोस्टोमिया म्हणतो, की लाळ कमी होणे. तर जनरली तरुण असतानाच तुम्ही बघणं आवश्यक आहे की आपली लाळ कमी झाली आहे का, आपल्या तोंडातनं दुर्गंध येतोय का,
1: बर,
0: ड्रायनेस वाटतोय का,
1: कोरडेपणा.
0: कारण सगळ्यात महत्वाचं कारण काय की तुम्ही पाणी जर कमी पिलं तर तसं पण तुम्हाला लाळ कमी येणार. आणि जसं मी म्हणलं, लाळ खूप आवश्यक आहे. प्रौढ आला तर आम्ही पहिल्यांदा निश्चित सांगणार की तुम्ही हायड्रेटेड राहा, पाणी व्यवस्थित प्या, शुगर फ्री असे च्युईंगम आहेत किंवा झायलेटॉल असलेले गोळ्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे तुमची येते, व्हिटॅमिन सी दिलं जातं,
1: बर,
0: किंवा कृत्रिम लाळ पण आणता येते काही उपचार देऊन. परंतु ह्यानंतर पण जर काही होत नसेल तर डॉक्टरांकडनं जाणून घेणं गरजेचं की माझ्या ग्रंथींना काही झालंय का.
1: बर.
0: मला हे खूप सांगणं महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये स्पेशली 40 नंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे
1: बदल होतात शरीरामध्ये,
0: ऑब्झर्व केलं गेलं की त्यांच्या ज्या लाळेच्या ग्रंथी आहेत त्या सुचतात आणि तिथनं लाळ कमी येते.
1: ओके.
0: त्याला जॉग्रीन सिंड्रोम म्हणतात. तर खूपशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गालाच्या वरती कानाच्या मागे फुगलेलं असतं, तर लाळ ग्रंथीला सूज आलेली असते.
1: बर बर बर.
0: तर हे तपासून घेणं गरजेचं आहे की मला ड्रायनेस काय येतोय.
1: बर. अच्छा.
0: घरगुती उपायामध्ये मी निश्चित हेच सांगेल की पाणी जास्त पिणे, इवन थोडाफार च्युईंगम गोळ्या खाऊन पण तुम्ही, स्पेशली त्याच्यात शुगर नसली पाहिजे,
1: बर,
0: तुम्ही ते वाढवू शकता.
1: तोंडाचे जे विविध आजार असतात, तर या आजारांमध्ये अन्य कुठल्या आजारांमुळे हिरड्यांच्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम वगैरे होतो का, किंवा अन्य कुठले आजार जे आहेत ते या गोष्टींना कारणीभूत ठरतात का?
0: जसं मी मगाशी म्हणलं

0: की आपल्याला तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह किंवा तुम्हाला हार्टच्या काही प्रॉब्लेम्स कंडिशन्स असतील, थिनरवर आहात तुम्ही,
1: अच्छा,
0: ह्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या हिरड्यावर, दातावर
1: असतात.
0: तर तुम्ही काय गोळ्या घेताय ह्याच्यानी तुम्हाला पहिलं हे जाणून घेणं गरजेचं की माझ्या तोंडातनं रक्त येत आहे का,
1: बरं,
0: माझ्या दात हालायला तर नाही लागले ना. मी एक रेफरन्स दिल गोळ्यांनी तोंडावर कसा फरक पडतो की मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये एक काळी बुरशी नावाची एक साथ आली होती, त्याला आम्ही म्युकर मायकोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकांचे जबडे अक्षरशः खराब झाले, काढावे लागले. ते हे का झालं, कारण घाबरून त्या काळामध्ये लोक स्वतःच खूप मेडिसिन्स घ्यायचे, अँटीव्हायरल, किंवा घाबरून इतक्या गोळ्या घ्यायच्या की त्याचे परिणाम तोंडावर दिसायचे. तर त्याचे निश्चित परिणाम तोंडावर असतात, जसं की आपण बोललो की डायुरेटिक्स म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, या सगळ्या रक्तदाबाच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हाड जाणे.
1: अच्छा,
0: जर तुम्ही स्टेरॉइड्स घेत असेल, जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर दम्यामध्ये स्टेरॉइड्स घेतले जातात, तर तुम्ही स्टेरॉइड जास्त घेतले की बुरशी तयार होते.
1: अच्छा,
0: त्याला आम्ही ओरल कॅन्डिडियासिस म्हणतो. ती जिभेवर जास्त करून कळतं आपल्याला की टेस्ट जाते जिभेवर,
1: पांढरटपणा
0: येतो. तर जेव्हा तुम्ही हार्ट रिलेटेड गोळ्या घेता, त्याला आम्ही हे म्हणतो रक्त पातळ व्हायच्या गोळ्या, तर मग तुमच्या हिरड्यातनं कधी कधी थोड्या प्रमाणात जरी साचलेलं असेल तर स्वरूप जास्त येतं, रक्त यायला लागतं. तर मी असं सांगेल, उलट कधी कधी हिरड्या तपासून पण तुम्हाला कळतं की तुम्हाला आहे काही प्रॉब्लेम.
1: अच्छा, बर.
0: तर गोळ्यांचा निश्चित असर आहे.
1: श्रोते, आपण डॉक्टर आशिष दरवडे यांच्याशी वृद्धांच्या विविध मुखाच्या आजाराच्या संदर्भातल्या बाबींवरती चर्चा करतोय. डॉक्टर, मला यानंतर असं विचारायचं, तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं यामध्ये कोणती असू शकतात?
0: तोंडाचा कर्करोग सगळ्यांनाच माहिती की कशाने होतो, म्हणजे ते नव्याने सांगायची गरज नाही की तंबाखू खूप जास्त प्रमाणात तुम्ही जर पान सुपारी खात असाल तर त्याची सुरुवात जर एखाद्या पांढऱ्या डागाने होते, म्हणजे पांढरा डाग येतो
1: बर
0: चमडीवर आणि नॉन स्क्रॅपेबल, म्हणजे काय की तुम्ही त्याला किती पण घासा तो तिथनं निघत नाही.
1: अच्छा,
0: आणि हे कुठे होतं? जिथे तुम्ही जास्त तंबाखू ठेवताय.
1: बर,
0: पहिला पांढरा चट्टा येतो
1: बर,
0: त्याला आम्ही प्री कॅन्सरस लिजन म्हणतो, म्हणजे कॅन्सरची सुरुवात
1: बर,
0: त्याला लुकोप्लिकिया म्हणतो. तो लालसर चट्टा झाला तर त्याला आम्ही इरेथ्रोप्लिकिया म्हणतो.
1: अच्छा,
0: या दोन गोष्टी प्री कॅन्सरस मध्ये पकडल्या जातात की आधी होत आहे, पण जर तुम्हाला आमच्या भाषेत आम्ही अल्सर म्हणतो, जखम किंवा व्रण असेल,
1: अच्छा,
0: की जो दोन आठवडे झाला भरलाच नाही
1: बर,
0: जसं आपण पहिले पण बोललो की तो भाग बधीर झाल्यावर तुम्हाला काहीच कळत नाही
1: बर,
0: आणि मी प्रत्येक पेशंटला ही विनवणी करतो की दुखतंय म्हणून आमच्याकडे असं नाही दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही तपासणी करून घ्या, कारण जर तुम्हाला खूप वर्षांसाठी एखादी तंबाखू खायची सवय
1: असेल बरोबर,
0: तर असे जे चट्टे आम्हाला दिसतात त्याला आम्ही ट्रीट करू शकतो, लेझरनी तो भाग काढला जातो मग तो पसरत नाही. जर एखादा व्रण जिभेवर आला तर आपल्याला जीभ हलवताना त्रास होतो, गिळताना त्रास होतो, किंवा जीभ गालावर किंवा जिभेवर आला तर तो भाग जाड होतो, असं काही तुम्हाला दिसलं तुम्ही डॉक्टरकडे जाणं ताबडतोब जाणं आवश्यक
1: आहे.
0: याबरोबर मला अजून एक मेन्शन करायचं आहे की एक सबम्युकस फायब्रोसिस, म्हणजे जसं तंबाखू आहे तसं काही लोकांना पानामध्ये जे असतं बॅटलनट म्हणतो, बॅटलनट म्हणजे सुपारी, जेव्हा आपण ती सुपारी ठेवतो तर खूपशा लोकांना हे माहितच नाही की सुपारी पण कॅन्सर करू शकते. तर काही लोकांना पान खायची खूप सवय
1: असते,
0: आता पानामध्ये तुम्ही चुना टाकताय, चुनामध्ये तुम्ही सुपारी पण टाकताय आणि तुम्ही ठेवून ठेवली
1: बरोबर,
0: तर तिथे फायब्रस बँड म्हणजे कडक व्हायला लागतात, गाल कडक व्हायला लागतात आणि हळूहळू तुमचं तोंड उघडायची क्षमता जाते. जे सुपारी खातात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघितलं असेल, त्यांचे तोंड आतमध्ये गेलेले असतात, ते तोंड नाही उघडू शकत. ही कॅन्सरची सुरुवातच आहे.
1: अच्छा, बर.
0: आणि तिसरी महत्वाची गोष्ट की वृद्धा म्हणजे एक वयोवृद्ध लोकांना खूप कॉमनली दाताचं घर्षण होऊन टोक येतात.
1: अच्छा, दातांना धार
0: आलेली असते, राईट, तर ही धार जिभेला लागून गालाला लागून

0: खूप लोकांना कॅन्सर झालेलं मी स्वतः क्लिनिकवर पाहिलेलं आणि त्यांना कधीच कळत नाही.
1: अच्छा.
0: आणि ते इग्नोर करतात.
1: बर.
0: आणि जसं मी मगाशी म्हणलं सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे ज्यांचे गाल ऑलरेडी कडक झाले त्यांना हे प्रमाण दुप्पट आहे. तर हे निश्चित तुम्हाला याच्यातली एक पण गोष्ट कळाली, चट्टा, तोंड उघडता येत नाही, जीभ हलवता येत नाही.
1: म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये चट्टा दिसणं वगैरे अशी जर लक्षणं दिसतायला लागली, सुरुवात जर झाली असेल तर ताबडतोब दंतचिकित्सकाला भेटणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: प्रत्येक दंतचिकित्सकाला फक्त दातच बघायचे नाहीये, तो सगळं बघेल.
1: बरोबर.
0: तो तुम्हाला वॉर्निंग देईल, तुम्हाला आधीच सांगून ठेवेल की हे पुढे जाऊन काहीतरी
1: होऊ शकतं. बरोबर.
0: तुम्ही याला ट्रीट करा.
2: आपल्या मुलाखतीच्या समारोपात ज्येष्ठ नागरिकांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा.
1: बरोबर.
0: ही सवय लावून घ्या. आपण आधीसारखे खूप चांगल्या सवयी नाहीयेत आपल्या खायच्या, तर आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. जर तुमच्या हिरड्यातनं रक्त येत असेल तर त्याला असं गृहित नका धरू की येतच की, आणि ते जर नकळत सारखंच येत असेल तर समजून घ्या की आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे. हे आपण रिलेशन समजून घेतलं पाहिजे. दात हलत असतील तर आपल्या शरीरामध्ये अशा काही व्याधी आहेत की जे आपले दात हलवतात, हे पण समजून घेणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तर मला हे निश्चित सांगायची इच्छा आहे की जर मी सांगितलं की सगळ्यांनाच पर्यायांनी दोनदा ब्रश करणं आहे, जेवल्यानंतर चूळ भरणं आहे, माउथवॉश वापरणं आहे,
1: बरोबर,
0: जीभ स्वच्छ करणं आहे, पण ह्या बरोबरच दाताची बरोबर तुमच्या तोंडाची संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. तर याच्यावर तुम्ही लक्ष निश्चित दिलं पाहिजे. बरं, तुम्हाला हे पण मला सांगायचं, खूप कॉमनली मला दिसतं जॉईंटचा त्रास आहे.
1: अच्छा.
0: तर तुम्ही जर तुम्हाला आवाज येत असेल, डोकं दुखतंय, मानेत दुखतंय, खूप लोक म्हणतात की कानामागे खूप दुखतंय,
1: अच्छा,
0: आम्ही कुठे जाऊ? तर तुम्हाला योग्य ठिकाणी डेंटिस्टकडे पण अशी टेक्नॉलॉजी आहे, लेझर्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या जॉईंटचा पेन घालवण्यासाठी नवीन पद्धतीने मदत करतात की झोपताना दाताचं घर्षण न होण्यासाठी काय करावं हे समजून सांगतात. आणि तिसरं, आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर आपापल्या खर्चाच्या अनुरूप ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
1: सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या आजच्या चर्चेतनं हे निष्पन्न होतंय की आपल्याला संभाव्य पुढचे आजार आणि आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर आपल्या मुखाचं आरोग्य हे अतिशय उत्तम ठेवणं हे खूप अपेक्षित आहे. त्याबाबत आपल्या चर्चेमध्ये आपण जे आज मार्गदर्शन केलं आपले जाणकार श्रोते याबाबत खबरदारी घेतील आणि आपण सांगितलेले उपाय अंमलात आणतील अशी आशा करूयात. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एआयआर

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नव चैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नव चैतन्याचा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी 2:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्त झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण

वातावरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15-29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5-6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांगवारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12-15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं यावर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पाऊस आहे. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं, म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा

0: एलनिनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एलनिनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एलनिनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत. विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे दोन महिने आहेत त्या दोन महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो पण आत्ता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे हे जे ढग आहेत हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं तर मंडळी ह्याच्यामध्ये बघा एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस DSR म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड म्हणजे त्याच्यामध्ये चिखळणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल म्हणजे राबही गेला शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल तेवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये साधारण 7-8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं तर एक लवकर होणारी जात निवडलीत. लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती तोकडणी करायची म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोरफेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं। तर आता अशा परिस्थितीमध्ये

0: तेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-7 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं. आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे खुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT चा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोतेहो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे. त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पिकं आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पाऊसानं अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः 1-2 गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल त्या आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचंय. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे जे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः आंतरमुख मशागतीचे कामं करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसतंय पाऊस येण्याची शक्यता तर अशा प्रकारची काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही. आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं आहे. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी केला विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी त्याच्यामध्ये रोपोटिकमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे किंवा पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला अग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये तिथे रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21-23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस झाल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथे रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन आहे तिथे रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21-25 दिवसाचा निम गारव्या जातीचा 23-26 आणि गारव्या जातीचा 25-30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण तिथे जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्याच खालोखाल आपल्याला ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2-3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टाळतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभं आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

वर्षाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर, निवेदन राजश्री आकाशे.

102.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948 अर्थात 14 जुलै 2026। किसानवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नैसर्गिक शेती, शाश्वत शेतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी साळवे उत्तम शंकरराव, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा आधार। मात्र आज शेतीसमोर जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च, हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि रासायनिक निविष्ठांचा अतिरेक अशी अनेक आव्हाने आहेत। या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती म्हणून पुढे येत आहे। नैसर्गिक शेती म्हणजे काय, तिची तत्त्व कोणती, शेतकऱ्याने ती कशी स्वीकारावी, उत्पादन, अर्थकारण आणि पर्यावरणावर तिचा काय परिणाम होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सावरकर महाविद्यालय बीड येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर साळवे उत्तम शंकरराव सर आलेले आहेत। मी बीडच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सरांचं स्वागत करतो। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: सर। आता नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय आणि श्रोत्यांना सोप्या भाषेमध्ये समजून सांगाल का?
1: या संदर्भाने सांगत असताना नैसर्गिक शेती म्हणजे फार दुसरं तिसरं काही नसून अगदीच निसर्गाच्या नियमानुसार केली गेलेली शेती होय। अगदी आपण पूर्वीपासून जर पाहिलं तर आपल्याकडे केली जाणारी जी काही पारंपरिक शेती होती ती नैसर्गिक शेती होती, ज्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या ज्या काही उपलब्ध संसाधने होती त्या सर्व संसाधनांचा उपयोग करून शेतकरी आपली शेती पिकवत असत। त्या शेतीमध्ये बाहेरून जी काही घटक आपण आता सध्याच्या घडीला टाकतो ती घटक त्या ठिकाणी टाकली जात नव्हती आणि जे काही स्थानिक पातळीवर उपलब्ध असेल त्या सर्व संसाधनांचा उपयोग करून आपले जे काही शेतकरी बांधव आहेत ते त्या ठिकाणी शेती करत होते, त्यालाच आपण नैसर्गिक शेती असं म्हणतो।
0: सर, आता एक नैसर्गिक शेतीची सध्या

0: शेतकरी बांधवांना गरज आहे का
1: या संदर्भाने सांगत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये साधारणतः 1960 हरित क्रांती ही उदयास आली. त्याचे जनक एम एस स्वामीनाथन हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरित शेती आपल्याकडे राबवली गेली आणि ही राबवत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की सुरुवातीलाच आपण यामध्ये नैसर्गिक शेतीला थोडासा फाटा देऊन त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात केली. त्याचबरोबर जी काही बी बियाणे आहेत ती हायब्रिड बी बियाणे किंवा नवीन तयार केलेली जी काही बी बियाणे आहेत यांचा वापर केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी कीड नियंत्रण करण्यासाठी लागणारी जी काही विविध औषधे आहेत, फवारणीसाठी लागणारी जी काही रसायनं आहेत त्याचा वापर केला आणि या वापरामुळं निश्चितच सुधारित बियाणं, त्याला लागणारं रासायनिक खत आणि कीड नियंत्रण या तीन गोष्टी समतोल प्रमाणात केल्यामुळं आपल्या देशातील जे काही शेतीतलं कृषी उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यालाच आपण ग्रीन रिव्होल्युशन किंवा हरित क्रांती असं म्हणतो. परंतु हे सगळं करत असताना एक वेळ अशी आली, आपल्या असं लक्षात आलं की यामधनं उत्पादन तर वाढत आहे परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम ही त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. जसं की थोडक्यात सांगायचं झालं तर आपली जी काही जमीन आहे त्या जमिनीची सुपीकता कमी होत आहे. त्याचबरोबर जी काही रासायनिक खतं आहेत ती त्या जमिनीमध्ये मिसळत आहेत, पाण्यामध्ये मिसळत आहेत आणि याचा जो दुष्परिणाम आहे तो त्या ठिकाणी कंझ्युम करणारे किंवा त्याचं सेवन करणारे जे काही सजीव असतील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि म्हणून कालांतराने पुन्हा एकदा असं वाटू लागलं की या सुधारित शेतीपेक्षा आपली पारंपरिक शेती किंवा नैसर्गिक शेती करणंच गरजेचं आहे.
0: सर, आता मला एक सांगा की या नैसर्गिक शेतीचे प्रणेते कोण
1: आहे? नैसर्गिक शेतीच्या संदर्भानं सांगत असताना आपणाला एक नाव प्राधान्यानं घेतलं पाहिजे, ते म्हणजे सुभाष पालेकर म्हणून आहेत आपल्याकडले. बेलोरा या ठिकाणी त्यांचा 1949 रोजी जन्म झालेला आहे. विदर्भ रिजनचे ते मूळ स्थायिक आहेत आणि यांनी अगदी 1972 पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. साधारणतः 21 वर्ष सतत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी एक नैसर्गिक शेती कशा पद्धतीनं केली जावी याचं एक उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि याचाच परिणाम म्हणून जे काही सुभाषजी पालेकर आहेत यांना वेगवेगळे पुरस्कारसुद्धा आपल्या शासनाच्या वतीनं देण्यात आले. जसं की बसवाश्री अवॉर्ड 2005, गोपाल गौरव अवॉर्ड 2007 आणि भारतातला सर्वात मुख्य आणि मोठा असणारा पुरस्कार म्हणजे पद्मश्री हा 2016 त्यांना देण्यात आला. आणि त्यांचं जे नैसर्गिक शेतीमधील कार्य आहे हे पाहून 2017 साधारणतः 14 जून 2017 रोजी त्यांची आंध्रा स्टेटचं जे काही ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट आहे त्यामध्ये ॲडवायझर म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
0: साळवे सर, मला आता एक सांगा की नैसर्गिक शेतीची मूलभूत तत्व कोणती आहेत?
1: नैसर्गिक शेतीची जे काही मूलभूत तत्व आहेत याचा जर आपण विचार केला तर यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे आपली जी काही जमीन आहे त्या जमिनीचं आरोग्य जपणे. आज आपण पाहतोय की आपल्याकडील जी काही सुपीक जमीन आहे त्या सुपीक जमिनीचा जो काही सुपीकता आहे ती वेगवेगळ्या कारणानं कमी होत आहे. त्याची कारणं बरीचशी आहेत तर ही कारणं शोधून काढत असताना आपणाला असं लक्षात येईल की मातीमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले जे काही सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव हे त्या शेतीचा जो काही पोत आहे किंवा त्या शेतीची जी काही गुणवत्ता आहे ते वाढवण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये असणारे जे काही सेंद्रिय घटक आहेत हे घटकसुद्धा किती प्रमाणात आहेत त्याचंसुद्धा त्या जमिनीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आहे तो त्याचा परिणाम

होत असतो. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीच्या संदर्भानं सांगत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की ही शेती करत असताना साधारणतः आपण काय करतो, तर त्यामध्ये स्थानिक संसाधनांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जसं की शेतामध्ये उपलब्ध असलेली जी काही संसाधनं असतील त्यांचाच वापर करून ही शेती केली जाते. यामध्ये बाहेरून ज्या काही गोष्टी ॲड करायच्या असतात त्या त्यामध्ये केल्या जात नाहीत. जसं की समजा आपण रासायनिक खतं बाहेरून देतो किंवा पेस्टिसाईड्सची फवारणी केली जाते, या गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्यानं टाळल्या जातात. त्याचबरोबर जी काही जमीन आहे, आपली जी काही सुपीक जमीन आहे, तर ही सुपीक जमीन जास्तीत जास्त काळासाठी

0: तर ही सुपीक जमीन जास्तीत जास्त काळासाठी झाकून राहिली पाहिजे, ज्याला आपण आच्छादन म्हणतो. तर हे आच्छादन मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आच्छादन जर राहिलं तर त्या ठिकाणी असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षित राहतात. त्याचबरोबर त्या जमिनीची जी काही पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते. त्यामध्ये असणारं जे काही मॉइश्चर आहे, आर्द्रता आहे, त्याचं प्रमाणसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मेंटेन केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे ती सुद्धा जमिनीची वाढते. आणि यामुळं या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितच जी काही जमीन आहे त्या जमिनीची सुपीकता वाढते, जमीन भुसभुशीत होते, त्यामध्ये इरिगेशन राहतं. दुसरं, आपल्या नैसर्गिक शेतीच्या संदर्भानं बोलत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शेतीमध्ये जी काही जैवविविधता आहे हे वाढवणं या ठिकाणी खूप मोठं गरजेचं आहे, किंवा त्याचा एक बेसिक प्रिन्सिपलच आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि यासाठी म्हणून जी काही पीक पद्धती आहे ती सुरुवातीला बदलली जाते. यामध्ये आपण प्रामुख्याने मिश्र पीक पद्धतीचा वापर हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करतो. त्याचबरोबर आंतरपीक आणि विविध वनस्पतींचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आपण आज तारखेला जर पाहिलं तर आपल्याकडील शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तो साधारणतः एक पीक घेण्याकडे जास्त प्रमाणात आहे असं आपणाला जाणवतं किंवा दिसून येतं. तर हे या पद्धतीनं न करता आपण मिश्र पीक पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे, जसं की आपण इंटरक्रॉपिंग म्हणतो, किंवा दोन पिकं घेत असताना एक प्रमुख पीक आणि त्याला साईड बाय साईड येणारं दुसरं पीक, जसं की त्याचा जो कालावधी आहे एक जास्त काळाने येणारा आणि एक कमी दिवसामध्ये येणारा असं जर पीक आपण घेतलं तर त्याचा निश्चितच आपणाला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीमध्ये आपणाला निसर्गचक्र हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. नैसर्गिक प्रक्रियांना प्रोत्साहन देऊन निसर्गाच्या चक्रानुसार आपण ही शेती त्या ठिकाणी केली पाहिजे.
1: सर, आता नैसर्गिक शेतीमध्ये बीजामृत झालं, जीवामृत, याचं महत्व काही आहे का?
0: नैसर्गिक शेतीचा मूळ गाभा जर आपण पाहिला तर त्यामध्ये साधारणतः तीन गोष्टींचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामधलं पहिलं जे आहे ते आपण म्हटल्याप्रमाणे बीजामृत आहे, दुसरं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी जीवामृत आहे, आणि तिसरा जो भाग यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे आहे आच्छादन. मग आपण जे काही बियाणं जमिनीमध्ये टाकणार आहोत त्या बियाण्याला योग्य पद्धतीनं प्रोसेस करणं, त्याच्यावर योग्य पद्धतीनं प्रक्रिया करणं गरजेचं असतं. आणि यासाठी म्हणून बीजामृतचा जो काही वापर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. सुरुवातीला बियाला योग्य पद्धतीने प्रोसेसिंग करून मग ते बियाणे जमिनीमध्ये पेरले जाते, आणि जर बियाणं चांगलं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदासुद्धा होतो. त्याचबरोबर दुसरा जो आपण घटक म्हटलं की जसं की जीवामृत आहे, तर जीवामृतचा उपयोग काय होतो, तर जीवामृतचा उपयोग जो आहे तो म्हणजे त्या जमिनीमध्ये असणारा जो काही जमिनीचा जो पोषण तत्व आहेत हे वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर जीवामृत याच्या संदर्भाने आपण जे गोष्टी त्या ठिकाणी वापरतो त्यामध्ये प्रामुख्यानं आपली जी गाय आहे ते गाईचं शेण असेल, गाईचं युरिन असेल, आणि गूळ आपल्याकडे उपलब्ध असणारा याचं मिक्सर करून योग्य प्रमाणामध्ये आपण जर ते वापरलं तर निश्चितच त्याचा या शेतीच्या संदर्भानं किंवा नैसर्गिक शेतीमध्ये उपयोग होऊ शकतो. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आच्छादन. आपण साधारणतः पाहतोय की बरेचसे शेतकरी हे आपल्या शेतामध्ये जो काही झाडाचा पाला असेल किंवा झाडांचे पडलेले जे काही भाग असतील यांना त्या ठिकाणाहून हटवण्याचा जो काही प्रकार आहे ते नेहमी करता करता शेतामध्ये पानं पडू देत नाहीत, कधी कधी ती पानं जो

0: गळी जातात, तर हे असं न करता आपण ती पानं किंवा ते जे काही मटेरियल आहे ते तसंच त्या ठिकाणी पडू दिलं पाहिजे, जेणेकरून ते आहे त्या ठिकाणी कुजलं जाईल। आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आपणाला सांगावं लागेल की जर झाडाचा हिरवा पाला त्या ठिकाणी पडला तर त्या पाल्याच्या माध्यमातून हिरव्या पानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन जो घटक आहे तो जमिनीमध्ये मिसळला जातो। आणि जर वाळलेली सुकलेली पानं असतील ती त्या पडलेल्या ठिकाणी जर कुजली तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन जो काही घटक आहे नैसर्गिकरित्या आपल्या शेतीमध्ये मिसळण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाऊ शकतं। आणि जर कार्बनचं प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये वाढलं तर निश्चितच ती शेती ही सुपीक होण्यासाठी मदत होते।
1: सर आता एक सांगा की रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेती यामध्ये मुख्य फरक काय आहे?
0: तर रासायनिक शेतीच्या संदर्भाने सांगत असताना आपण पाहतो की सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारची जी काही खतं आहेत ती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांना कमीत कमी दिवसांमध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असतं आणि त्याकरिता म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी करत असतात। परंतु रासायनिक खताचा वापर केल्याने त्याचे दुष्परिणाम हे जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत। जसं की आपण जे खत जमिनीमध्ये टाकतो त्यातला काही भाग आपले जे काही प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी वापरतात आणि बाकीचा जो भाग आहे तो त्या जमिनीमध्ये मिसळला जातो, पाण्यामध्ये मिसळला जातो आणि मग त्या ठिकाणची स्थानिकची जमीन असेल, पाणी असेल, हे दूषित होण्याचा जो काही प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात असू शकतं। या उलट नैसर्गिक शेतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक घटक हे जमिनीमध्ये टाकत नाहीत किंवा त्याचं त्या ठिकाणी आपण काय म्हणतो ॲडिशन करत नाहीत, तर मुळातच त्या जमिनीमध्ये असणारे जे काही घटक आहेत किंवा त्या ठिकाणी आपण नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या जे काही वनस्पती असतील आणि त्या वनस्पतींचे जे काही पडलेले पानं असतील किंवा झाडांचे वेगवेगळे भाग असतील त्याचाच वापर त्या ठिकाणी खत म्हणून वापर करतो। आणि त्यामुळं नैसर्गिक शेतीचा फायदा एकच आहे की यामध्ये आपण कुठल्याही दूषित घटकांचा शिरकाव आपल्या जमिनीमध्ये करत नाहीत आणि त्यामुळं निश्चितच आपली शेती ही विषमुक्त होण्यासाठी त्याचा उपयोग होतो।
1: नैसर्गिक शेतीमुळं जमिनीच्या आरोग्यामध्ये कोणते बदल होतो?
0: नैसर्गिक शेती जर केली तर या नैसर्गिक शेतीचे फायदे पाहत असताना याच्यामध्ये पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपली जी शेती आहे ज्या शेतीमध्ये आपण नैसर्गिक शेतीचा प्रयोग करणार आहोत किंवा त्याची जी प्रॅक्टिस आहे ती करणार आहेत तर त्या ठिकाणची जमीन जी आहे ती सर्वप्रथम सुपीक होण्यासाठी मदत होते। जमीन सुपीक होते म्हणजे काय होतं तर जमिनीमध्ये पिकांसाठी उपयुक्त असणारे जे काही घटक आहेत मग त्याच्यामध्ये कार्बन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फेट असेल आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं। यांचं प्रमाण जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि आपण मानवनिर्मित जे काही प्रक्रिया आहेत किंवा आपला मानवाचा हस्तक्षेप जर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नाही झाला तर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जे काही नैसर्गिक सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं। आपल्याला माहीत आहे की इको फ्रेंडली वनस्पतींना उपयुक्त असणारे जे काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत किंवा अनेक जे काही सूक्ष्मजीव आहेत जे की सॉईल विघटन करण्यासाठी उपयुक्त असतात त्यांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते। आपण गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र होत म्हणतो तर गांडुळासारखे जे काही जीव आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ होते। आणि ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये यांची जर वाढ झाली तर निश्चितच त्या ठिकाणची जी काही सॉईल आहे ती चांगली होण्यासाठी मदत होते। आणि निसर्गाच्या चक्रानुसार जे काही सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये असले पाहिजेत आणि जे एकमेकासाठी पूरक आहेत त्या सर्वांची संख्या जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर बऱ्याचशा जे काही कीड आहे समजा किंवा जमिनी आपल्या पिकावर येणारे जे काही वेगवेगळे संकट असतील जसं की समजा तुडतुडे आहेत किंवा आणखी काही रोग आहेत किंवा पतंग आहेत तर यांच

0: जे काही नैसर्गिक आपण काय म्हणूयात त्याचं जे नियंत्रण आहे ते या जीवांच्या मार्फतच केलं जातं, तो एक मोठा फायदा आपणाला या ठिकाणी होऊ शकतो.
1: नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होतं असं शेतकऱ्यांमध्ये समज आहे, तर याविषयी आपलं मत काय सर?
0: नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होतं ही बाब खरी आहे. निश्चितच आपण जेव्हा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो तेव्हा त्या ठिकाणी जे काही उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये वाढते. परंतु नैसर्गिक शेतीचा जर आपण विचार केला तर निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये आपलं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घटणार आहे. मग याच्यासाठीच याचा एक मार्ग असा आहे की शेतकऱ्यानं जेव्हा नैसर्गिक शेतीकडे वळतो तेव्हा पूर्ण शेती ही नैसर्गिक शेतीसाठी न वापरता त्यातला काही भाग हा त्या नैसर्गिक शेतीसाठी वापरला पाहिजे. आणि मग हे वापरत असताना आपल्या असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये आपलं जरी उत्पन्न कमी असेल तरी ते जर आपण सातत्यानं चालू ठेवलं तर साधारणतः 1-3 वर्षाच्या पुढे आपल्याला त्याच नैसर्गिक शेतीमधनं जे काही मिळणारं उत्पादन आहे ते रासायनिक शेतीपेक्षा जास्त किंवा त्याच्या बरोबरीचं आहे असं लक्षात येईल. कारण का त्या 3 वर्षाच्या कालामध्ये त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही मूलभूत तत्व त्या ठिकाणी मिसळली पाहिजेत ती त्या शेतीच्या माध्यमातून मिसळली जातात आणि ती जमीन वरचेवर सुपीक होत जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचं त्या ठिकाणी ॲडिशन झाल्यामुळं
1: शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची सुरुवात ही कशी करावी?
0: नैसर्गिक शेतीकडे आपणाला वळत असताना सुरुवातीला आपण काही गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये साधारणतः एक साधारणशी माहिती अशी किंवा आपणाला नैसर्गिक शेती म्हणजे करायची म्हणजे काय करायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपणाला या शेतीमध्ये बाहेरून कुठलेही जे काही घटक आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत. जसं की समजा बी बियाणे असतील तर यामध्ये संकरित बी बियाणे न वापरता यामध्ये जे काही आपली नैसर्गिक किंवा आपली जी मूळ बियाणं आहेत ज्याला आपण गावरान बीज म्हणतो या बीजाचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो किंवा वापर केला जातो. त्याचबरोबर आपणाला यामध्ये रासायनिक खतांचा वापर करायचा नाही आहे हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि मग रासायनिक खतांचा वापर नसेल करायचा तर त्याला पर्याय काय असू शकतो तर त्याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि पर्याय म्हणत असताना आपल्या शेतीमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या वनस्पती असतील या सर्व वनस्पतींचे जे काही वेगवेगळे भाग आहेत ते आपणाला त्या ठिकाणी खत म्हणून वापरले जाऊ शकतात किंवा त्याच्या माध्यमातून पिकांना उपयुक्त असणारे जे काही घटक आहेत ते जमिनीमध्ये मिसळले जाऊ शकतात. तिसरं म्हणजे याच्यामध्ये आपणाला जे काही यंत्राच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेती करताना शेतकरी दिसत आहेत तर यंत्राच्या माध्यमातून आपणाला ही शेती करायची नाही आहे. तर यामध्ये नैसर्गिक किंवा आपण पारंपरिक पद्धतीनं जी काही संसाधनं वापरत होतो त्याचा वापर करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड्स या ठिकाणी वापरायचे नाही आहेत. रासायनिक पदार्थ आपणाला त्या ठिकाणी ॲड करायचे नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा या ठिकाणी जो काही चर्चेला जाऊ शकतो तो म्हणजे नैसर्गिक शेती करत असताना आपला जो त्या ठिकाणचा जो वावर आहे किंवा आपला मानवनिर्मित जो काही हस्तक्षेप आहे तो थोडासा कमी केला गेला पाहिजे. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक शेती ही करू शकतो.
1: सर आता शेवटचा प्रश्न विचारतो, नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत?
0: नैसर्गिक शेतीच्या फायद्यामध्ये सांगायचं झालं तर आपलं जे काही उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. त्याचं कारण आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खत बी बियाने त्या ठिकाणी ऍड करत नाही, त्यामुळे तो खर्च वाचतो।

0: त्याचबरोबर निसर्गाशी सुसंगत असणारी अशी शेती त्या ठिकाणी केल्यामुळं त्या ठिकाणचं जे काही वातावरण आहे ते चांगल्या पद्धतीनं निर्माण होतं. मार्केटमध्ये बाजारामध्ये चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होतात, रोजगार निर्मिती होते, त्याचबरोबर पर्यावरण आणि जमिनीचं जे काही स्वास्थ्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलं जातं. पाण्याची जी काही धरून ठेवण्याची क्षमता आहे जमिनीची ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि नैसर्गिकरित्या जी काही पाणी आणि ऊर्जा धरून ठेवण्याची क्षमता आहे एफिशियन्सी तीसुद्धा वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर विषमुक्त जे काही अन्नपदार्थ आहेत किंवा चांगलं आणि सकस आहार किंवा सकस अन्नपदार्थ निर्माण करण्याचं कामसुद्धा याच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. आणि आपण अगदी खात्रीनं सांगू शकतो की नैसर्गिक शेतीमधून निर्माण होणारं जे काही अन्नपदार्थ आहेत हे आपणाला वापरासाठी खूप चांगले आहेत किंवा ते आरोग्यासाठी 100% चांगले असतात.
1: नक्कीच साळवे सर, तुम्ही दिलेला हा जो संदेश आहे, मुलाखत आहे, शेतकरी बांधवांना आवडेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक शेतीकडं शेतकरी बांधव वळतील अशी मी आशा करतो. आज तुम्ही आलात आणि आकाशवाणीसाठी सर्व शेतकरी मित्रासाठी मुलाखत दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद साहेब.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कृषीवाणी या सदरात टोमॅटोचे आहारातील महत्त्व याविषयी कल्याण शेळकी यांनी संकलित केलेली माहिती ऐकूया. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भारतात टोमॅटो पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीखाली साधारणपणे 43,600 हेक्टर क्षेत्र आहे. देशातील एकूण टोमॅटो पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राच्या 25% जास्त एकट्या महाराष्ट्रात आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली या जिल्ह्यात टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. टोमॅटोमध्ये शरीर संरक्षक अन्नघटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. शरीर स्वास्थ्यासाठी लागणारी अ, ब आणि क ही जीवनसत्वे टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. खनिजे, चुना, लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्ये ही टोमॅटोमध्ये पुरेशा प्रमाणात असतात. टोमॅटोच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये पाणी, प्रोटीन्स, खनिजे, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस जीवनसत्व अ आणि क जीवनसत्व असतं. तसंच कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, तंतुमय पदार्थ, सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, लोह अशा प्रकारचे घटक असतात. तर टोमॅटोच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य अन्नघटकामध्ये पाणी 93% असतं, प्रोटीन्स 1.9%, खनिजे 0.6%, पोटॅशियम 0.1%, सल्फर 0.02%, कॅल्शियम 0.02%, फॉस्फरस 0.04%, कार्बोहायड्रेट्स 3.6%, फॅट्स 0.1%, तंतुमय पदार्थ 0.7%, सोडियम 0.05%, क्लोरीन 0.04%, मॅग्नेशियम 0.02% आणि लोह 0.002% असतात. टोमॅटोची कच्ची अथवा लाल रसरसीत फळं भाजी किंवा कोशिंबीरसाठी वापरली जातात. टोमॅटोच्या पिकलेल्या फळापासून लोणची, सूप तयार केले जातात. केचप, सॉस, पुरी, वाळलेल्या चकल्या, जाम, ज्यूस इत्यादी टिकाऊ पदार्थामुळे टोमॅटो या पिकाचे औद्योगिक महत्त्व वाढले आहे. टोमॅटोपासून टिकाऊ पदार्थ बनविताना वाया जाणाऱ्या बियापासून 24% तेल मिळते. या तेलाचा उपयोग सॅलड ऑइल म्हणून आणि मार्गारीन तयार करण्यासाठी केला जातो. टोमॅटो हे मूळ उष्ण हवामानातील पीक असलं तरी महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते. परंतु अतिथंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते. वातावरणाचे तापमान 13° सेल्सिअसच्या खाली गेल्यास किंवा 38° सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास टोमॅटोच्या फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. वातावरणाचे तापमान 45° सेल्सिअसवर गेल्यास झाडांना आणि फळांना इजा होऊन अनेक प्रकारच्या विकृती निर्माण होतात. 13 ते 38° सेल्सिअस. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8 वाजतायत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: पर्यटन वेगानं वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अरे काम शोधायचं सोडून दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळेत सोडायला चाललो ना मी.
0: अरे इथं दोन वेळेच्या खायचं वांदे झालंय, आता तू मुलांना कुठं शिकवतोय रे?
1: अरे बाबा आपले नशिबी दगड दोंडा आलत राहिला, पण निदान मुलांच्या नशिबी तरी सुखाचा पारकाश येऊन देखील. अरे नाही का, आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली
0: आहे,
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
0: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थानं पुढे जाईल.
2: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
5: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऍश इन इकॉनॉमिक वे. सिमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा, कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून UK मध्ये होणार

99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरी विरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या. तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण 30 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर बरोबरच डीटीएच उपग्रह वाहिनीवर देखील आपण आमचे हे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात शहीद उधम सिंह यांच्यावर असलेला पोवाडा शेख जानूचंद्र आणि मंडळी यांनी सादर केलेला.

श्रोते हो, आत्ताच आपण शहीद उधम सिंह यांच्यावर रचलेला आणि सादर केलेला शेख चानूचंद्र मंडळी यांनी सादर केलेला हा पोवाडा ऐकलात लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूयात सुरुवातीला सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरात PT पाटणकर यांची ही रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरात. राम उगावकर यांची रचना आहे आणि संगीत भुवानंद बोगम यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र 9:15, स्पॉटलाईट 9:30 आणि मनी टॉक, तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.